श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

रामकृष्ण हरी। सुंदर काय असतं? कितीही गैरसमज झाले किंवा कितीही राग आला तरीही थोड्या अवधीमध्ये मनापासून सर्व माफ करून पुन्हा पूर्ववत होत ते नातं सुंदर। तरी देखील जर का कोणत्याही नात्यामध्ये अपेक्षांचे घरटे विणायला सुरुवात झाली की गैरसमजाचे जाळे पसरायला वेळ लागत नाही। म्हणून निरपेक्ष नाती जपावी आणि

नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM. शुभदिन आयोरे आरजे शुभांगी सोबत. आज 13 जून. आठवड्याचा हा शेवटचा भाग आपल्या कुटुंबात आनंदाचे क्षण घेऊन येऊ हीच सदिच्छा, आणि स्वतःला रिचार्ज करण्यासाठी आजचा हा दिवस लाभलेला आहे तेव्हा हा दिवस तुमचा सदुपयोगी असो हीच इच्छा. 13 जून हा दिवस जागतिक स्तरावर आरोग्य, मानवी हक्क आणि वैद्यकीय जनजागृतीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आंतरराष्ट्रीय अल्बिनिझम जनजागृती दिन. अल्बिनिझम या जनुकीय स्थितीबद्दल समाजात पसरलेले गैरसमज दूर करण्यासाठी आणि अशा व्यक्तींच्या मानवी हक्कांचं रक्षण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांद्वारे आजचा दिवस पाळला जातो. रंग कोणताही असो, माणूस महत्त्वाचा, हाच या दिवसाचा संदेश आहे. भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन सृष्टीतील अत्यंत सशक्त आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री तन्वी आझमी यांचा आज जन्मदिवस. जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेणारे भारताचे महान क्रांतिकारक सरदार उधम सिंग यांच्या बलिदानाचं आणि प्रखर राष्ट्रभक्तीचं आजच्या दिवशी विशेष स्मरण केलं जातं. आपल्या मखमली आवाजाने गझल गायनाला जगभरात एका वेगळ्या उंचीवर नेणारे विख्यात गायक मेहंदी हसन यांची आज पुण्यतिथी. रफ्ता रफ्ता वो मेरी हस्ती का समा हो गए सारख्या त्यांच्या अजरामर गझल आजही रसिकांच्या मनात जिवंत आहेत. आणि आजची बोधकथा. एकदा एका राजाच्या दरबारात दोन हिरे आणले गेले. दोन्हींचा आकार आणि रंग अगदी सारखा होता, पण त्यातील एक खरा हिरा होता आणि दुसरा काचेचा तुकडा होता. दरबारातील कोणालाही खरा हिरा ओळखता येईना. शेवटी एका अंध वृद्धाला बोलवण्यात आलं. त्या वृद्धाने दोन्ही तुकडे हातात घेतले आणि एका सेकंदात खरा हिरा कोणता ते सांगितलं. राजाने आश्चर्यचकित होऊन विचारलं, तुम्ही हे कसं ओळखलं? वृद्ध हसून म्हणाला, महाराज, जो उन्हात ठेवल्यावरही थंड राहिला तो खरा हिरा, आणि जो उन्हाच्या उष्णतेने तापला तो काचेचा तुकडा. तात्पर्य हेच, आयुष्यात परिस्थिती कितीही कठीण आणि आव्हानात्मक आली तरी जो आपलं मन शांत आणि संयमी ठेवतो तोच खरा माणूस हिरा ठरतो. प्रत्येक दिवस शुभ असतोच. ज्या दिवशी तुम्ही माणसाला त्याच्या बाह्यरंगावरून किंवा रूपावरून न पारखता त्याच्या मनाच्या गुणवत्तेवरून ओळखू लागता तो प्रत्येक दिवस तुमच्यासाठी शुभ दिवस असतो. सौंदर्य तात्पुरतं असतं, पण विचारांचं सौंदर्य कायम टिकत असतं. शुभदिन आयुरेच्या आजच्या भागात मी आरजे शुभांगी तुमची रजा घेते. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.

श्रीराम समर्थ 13 जून प्रपंच हे परमार्थ प्राप्तीचे साधन. फार दिवस नोकरी केली की माणसाच्या मनाला गुलामगिरीची सवय लागते, हे चांगले नाही. काही दिवस तरी माणसाने मालकी हक्काने राहायला शिकले पाहिजे. नोकरी करीत असतानाच अनुसंधानाचा अभ्यास करावा, म्हणजे पुढे नोकरी सुटल्यावर जितका वेळ मिळेल तितका अनुसंधानात जाईल. प्रत्येक मनुष्य जन्माला आल्यापासून परमार्थाचा अभ्यास करतो आहे. प्रत्येक मनुष्याला आनंद किंवा समाधान हवे आहे आणि त्यासाठी त्याची खटपट चालू असते. खरोखर परमार्थाला दुसऱ्याची गरजच नाही, मग दुसरा कोणी आपला परमार्थ बिघडवेल कसा? जगात जे आहे ते सर्व चांगले आहे, आपणच तेवढे बरे नाही. दरवाजे खिडक्या हे जसे घराचे साधन आहे किंवा आपल्या गावी जाण्यासाठी आगगाडी हे जसे साधन आहे, त्याप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी किंवा परमात्म्याच्या प्राप्तीसाठी प्रपंच हे साधन आहे. नाहीतर नुसत्या प्रपंचामध्ये सुख नाही. प्रपंच हा इथून तिथपर्यंत सगळा सारखाच, गरिबाचा असो की आढळ्याचा असो, अधिकाऱ्याचा असो की कारकुनाचा असो, या देशातला असो की त्या देशातला असो, प्रपंचाचा धर्म जो उणेपणा अपुरेपणा किंवा तात्पुरतेपणा, तो कधीही कुठेही बदलत नाही. म्हणून जे आपल्यापाशी नाही ते ज्याच्यापाशी आहे त्याच्या प्रपंचाला पाहून आपण भुलून जाऊ नये, आहे त्यात समाधान ठेवावे. परमार्थात अधिकार कुणी कुणाला देऊन येत नसतो, आपला अधिकार आपल्या कृतीवर अवलंबून असतो. परमार्थाची जाणीव जेवढी दुःखात होते तेवढी सुखात असताना होत नाही, ते सुख शेवटी दुःखातच लुटते. ज्या जाणीवेने आपण सर्व ज्ञान मिळवतो ती काय आहे हे जाणण्याचा कुणी प्रयत्न करीत नाही. वैषयिक बुद्धी विकारांना सामील झाली म्हणजे ते प्रबळ होऊन घातक ठरतात. अशावेळी मनात येईल तसे वागण्याचे टाळले तर विकार दुबळे होतात. मी विकारवश होत असेन तर अखंड प्रेमयुक्त नामस्मरण करणे जरूर आहे. विकारांना वशन होता प्रारब्धाने आलेले विषय भोगावे म्हणजे त्यांचे काही चालणार नाही. थर्मामीटर ताप दाखवतो घालवीत नाही. तद्वत शास्त्रे आपले चुकते कुठे हे दाखवतात, काय करावे ते दाखवतात, पण करणे आपल्याकडेच आहे. समर्थांना राम दिसला आम्हाला का दिसू नये? तर आम्ही समर्थांप्रमाणे श्रद्धा ठेवून उपासना सतत आणि आदराने करीत नाही. म्हणून कसेही करा पण मी रामाचा आहे ही भावना जागृत ठेवा. नाम जाणून अजाणून श्रद्धेने अश्रद्धेने कसेही घ्या, राम तुम्हाला अन्न वस्त्राला कमी करणार नाही हे खास. नाम श्रद्धेने घेतले तर विशेषच फळ. म्हणून अखंड नामात रंगून आनंदात राहूया. सुखाने प्रपंच करा पण त्यामध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवा, हेच माझे तुम्हाला सांगणे आहे.

0: अमरत्व।
1: आत्मा ही काही भौतिक शक्ती नव्हे, मानसशक्ती किंवा विचारशक्तीही नव्हे, तो मानसशक्तीचा किंवा विचारशक्तीचा निर्माता आहे। स्वतःच काही मानस किंवा विचारशक्ती नव्हे, तो देह घडवणारा आहे, स्वतःच काही देह नाही। कशावरून? उघडच आहे की देह कधी आत्मा असू शकत नाही। का नाही? कारण देह जड आहे, तो चैतन्यवान नाही। मेलेल्या माणसाचं कलेवर किंवा कसायाच्या दुकानातला मासाचा तुकडा कधी चैतन्यवान असतो का? यावर प्रश्न विचारला जाईल, चैतन्य म्हणजे काय? त्याला उत्तर असं की चैतन्य म्हणजे प्रतिक्रिया शक्ती। आता आपण यात अंमळ खोल जाऊया। ही समोर एक सुरई आहे, ती मी पाहतो। आता मी पाहतो म्हणजे खरोखर काय घडतं? त्या सुरईपासूनचे काही प्रकाशकिरण माझ्या डोळ्यामध्ये शिरतात, त्या किरणांनी माझ्या बुबुळांमागच्या पडद्यावर एक चित्र पडतं। ते चित्र नेऊन माझ्या मेंदूला सादर करण्यात येतं, पण अजूनही सुरई पाहणं ही क्रिया झाली नाही। शरीरक्रियाशास्त्रज्ञ ज्यांना संवेदनावाहक ज्ञानतंतू म्हणतात, ते ज्ञानतंतू तो ठसा आत मेंदूपर्यंत घेऊन जात असतात, पण अजूनही पाहण्याची प्रतिक्रिया घडत नाही। मेंदूमधील मज्जा केंद्र तो ठसा मनात सादर करतं, मन प्रतिक्रिया करतं, आणि अशी ही प्रतिक्रिया होता क्षणीच ती सुरई माझ्या मनापुढे लखकन चमकते, म्हणजे ती माझ्या मनाला गम्य होते, म्हणजेच मला ती दिसते। यापेक्षाही एक अगदी आपल्या नेहमीच्या परिचयाचं उदाहरण घ्या, म्हणजे ही गोष्ट अधिक चांगल्या पद्धतीने समजेल। समजा की तुम्ही खूप एकाग्रपणे माझं भाषण ऐकत आहात आणि एक डास तुमच्या नाकाच्या शेंड्यावर बसला असून फक्त डासच देऊ शकतात अशी ती गोड सुखसंवेदना तो तुम्हाला देतो आहे, पण तुम्ही माझं बोलणं ऐकण्यात इतकं तल्लीन झालेला आहात की तुम्हाला त्या डासोबांचं ते चावणं मुळी जाणवतच नाही। पण म्हणजे खरोखर काय बरं घडतं? तो डास तुमच्या कातडीला एके ठिकाणी चावला, तिथे कित्येक ज्ञानतंतू अर्थातच आहेत। त्या ज्ञानतंतूंनी ती विशिष्ट संवेदना मेंदूपर्यंत नेऊन पोहोचवली, मेंदूवर तिचा ठसाही पडला, पण तुमचं मन दुसरीकडे म्हणजे माझं बोलणं ऐकण्यात गुंतलेलं असल्यामुळे त्यांनी प्रतिक्रिया केली नाही आणि म्हणून तुम्हाला त्या डासाचं चावणं जाणवलं नाही। नवा ठसा आत आला पण मनानं जर प्रतिक्रिया केली नाही तर आपल्याला त्याचा बोध व्हायचा नाही, पण मनाने प्रतिक्रिया करताच आपल्याला त्या ठशाचा बोध होतो, म्हणजेच आपण पाहतो, आपण ऐकतो, आपण अनुभवतो वगैरे। मनाची ही प्रतिक्रिया घडताच सांख्यांच्या शब्दात म्हणायचं झालं म्हणजे मेंदूपर्यंत आलेला तो ठसा उजळून ज्ञानाचं स्फुरण होतं। या एकूण प्रक्रियेमध्ये आपण बघितलं की हा ज्ञानाचा प्रकाश शरीर देऊ शकत नाही, कारण आपण पाहिलं की मनाचं त्या ठशाकडे लक्ष नसेल तर आपल्याला त्याचा बोध होऊ शकत नाही। अशा काही घटना ऐकण्यात येतात की जी भाषा एक व्यक्ती कधीच शिकली नाही ती भाषा काही विशिष्ट अवस्थेत ती व्यक्ती बोलताना आढळलेली आहे। या बाबतीत पुढे चौकशी करता असं निदर्शनाला आलं की तो माणूस आपल्या लहानपणीच ती भाषा बोलणाऱ्या लोकांच्या मध्ये राहिला होता आणि साहजिकच ते ठसे किंवा संस्कार त्याच्या मेंदूंवर राहून गेले होते। ते सगळे संस्कार तिथे साठवले गेले, काहीतरी कारण घडून पुढे मनाने त्यांच्यावर प्रतिक्रिया केली, तात्काळ ते जुने संचित संस्कार उजळून ज्ञानाचं स्फुरण झालं आणि तो मनुष्य ती भाषा बोलू शकला। पण यावरूनही परत हेच दिसून येतं की या साऱ्यासाठी नुसतं मन पुरेसं नाही। मन स्वतःच आणखी कोणाच्या तरी हातातील यंत्र किंवा साधन किंवा उपकरण आहे। या घटनेत त्या माणसाच्या बाबतीत असं घडलं की त्याच्या लहानपणी ती भाषा त्याच्या मनात सामावलेली होती, पण तो मात्र हे जाणत नव्हता। पण अखेर अशी एक वेळ आली की त्याला तिची जाणीव झाली। यावरून हे सिद्ध होतं की मनाखेरीज आणखी कोणीतरी आहे। त्या माणसाच्या लहानपणी त्याच्या मनातील त्या कोणीतरी त्या शक्तीचा उपयोग केला नाही, पण तो मोठा होताच त्या अंतस्थ कुणीतरीनी संधी साधून त्या शक्तीचा वापर केला। सारांश, प्रथम आहे शरीर, द्वितीय आहे मन किंवा विचारांचं साधन, आणि तृतीय आहे त्या मनापलीकडे असलेला आत्मा।

0: श्रोताओं, कबीर साहब कह रहे हैं, कबीर मंदिर ढही पड़या। यह जो शरीर रूपी मंदिर है, एक दिन ढह जाता है, मिट्टी में मिल जाता है। ईंट भई सेंबार, और इसकी जो ईंटें हैं यानी हमारे अंग और तत्व, वे बिखर कर मिट्टी का ढेर अर्थात सेंबार बन जाती हैं। जैसे पुरानी इमारत गिरने के बाद सिर्फ मलबे का ढेर बचती हैं, वैसे ही यह भी अंत में मिट्टी ही रह जाती हैं। अगली पंक्ति में कबीर उस बनाने वाले की बात करते हैं। कोई चेजारा चिणी गया, चेजारा यानी राजमिस्त्री या कारीगर। कबीर कहते हैं कि कोई बहुत बड़ा कारीगर था जो इस शरीर को बड़ी खूबसूरती से बना के गया। उसने हाड़ मास के इस मंदिर को बड़ी कुशलता से खड़ा किया था। मिलिया न दूजी बात, पर विडंबना देखिए, वह कारीगर अब दोबारा कहीं नहीं मिलता। न वह मंदिर फिर से खड़ा होता है, न वह बनाने वाला दोबारा दिखाई देता है। इसे ऐसे समझिए जैसे कोई कलाकार रेत पर एक महल बनाए और लहरों के आने के बाद वह कलाकार भी ओझल हो जाए और वह महल भी मिट जाए। कबीर समझा रहे हैं कि यह जीवन उस परम कारीगर की एक नायाब कृति है, जो सिर्फ एक बार के लिए ही मिली है। आज का चिंतन, मेरे दोस्तों, आज जरा मंदिर की कीमत को समझिए। हम इसे बेकार की नफरतों, बुरे विचारों और व्यर्थ की चिंताओं से गंदा कर रहे हैं। हमें लगता है कि यह मंदिर हमेशा खड़ा रहेगा या फिर से बन जाएगा। आज कोशिश कीजिए उस कारीगर की कला का सम्मान करने की। जब तक यह मंदिर खड़ा है, इसमें शांति और प्रेम की ज्योत जलाइए। कबीर हमें याद दिला रहे हैं कि जो अवसर एक बार हाथ से निकल गया, वह दोबारा नहीं आएगा। मलबे के ढेर पर बैठकर रोने से बेहतर है कि जब तक मंदिर सुरक्षित है, उसमें उस चेजारे यानी उस परमात्मा को याद कर लिया जाए। अपनी इस अनूठी जिंदगी की कद्र कीजिए, क्योंकि यह मौका दूजी बार नहीं मिलने वाला। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर होगी मुलाकात कबीर के एक नए सूत्र के साथ। सुनते रहिए मनोज के साथ सुनो भाई साधो, 90.8 FM रेडियो मन भावन पर। तब तक के लिए राम राम।
1: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
2: कृषि संदेश।
3: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन अतिशय चांगली बाब म्हणून समोर येत आहे। त्यातही गिरीराज ही नवीन कोंबडीची जात अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला कुक्कुटपालनामध्ये फायदेशीर ठरू शकते हे कृषी विज्ञान केंद्र करडा येथील जे पशुविज्ञान शाखा आहे यांनी प्रात्यक्षिकाद्वारे अनेक शेतकऱ्यांच्या गळी उतरवलेलं आहे। तर ही गिरीराज कोंबडी काय आहे आणि कुक्कुटपालनामध्ये तिचा कसा फायदा होऊ शकतो याच्या संदर्भात पायाभूत संकल्पना आज आपण जाणून घेणार आहोत। सुरुवातीला बाजारपेठेत विक्री करेपर्यंत आपण गावराणी कोंबडीलाच फार महत्त्व देत होतो, तर ही गिरीराज जी वाण आहे किंवा गिरीराज जी कोंबडी आहे जवळजवळ गावराणी कोंबडीच्या तुलनेमध्येच स्वीकारणारं वाण आहे किंवा जात आहे कोंबडीची, की पसंतीस ती जी आहे जे मांसाहार करतात त्यांना त्यांच्या पसंतीस उतरणारं ही कोंबडीची जात आहे। तर ही जी कोंबडी आहे गिरीराज कुक्कुटपालनामध्ये आपण जिचा उल्लेख केला की गिरीराज अतिशय चांगली बाब आहे, तर हिची व्यवस्था जी आहे बाजारात नेईपर्यंत थोडी व्यवस्थित ठेवावं लागते. त्याकरता या पक्षापासून चांगला फायदा त्याच्यानंतरच मिळू शकतो. तर या व्यवस्थापनामध्ये की या कोंबडीचं एक वैशिष्ट्य असं आहे की 8 आठवड्यानंतरसुद्धा खाद्य जर आपण देत राहिलो त्याच प्रमाणात तिची वाढ होते. आता ही वेगळी गोष्ट की आपण साधारणतः 7 ते 8 आठवडे कोणत्या कालावधीपर्यंत ती वाढवली आणि खाद्य दिलं तर आपल्याला ती आर्थिकदृष्ट्या परवडू शकते, या संदर्भात थोडंसं आपण जर कृषी विज्ञान केंद्राच्या पशुविज्ञान शाखेशी संपर्क केला तर आपल्याला त्याच्यापासून आर्थिक लाभ होईपर्यंत तिची जर वाढ केली तर आपल्याला अतिशय फायदा होऊ शकतो. आणि जेवढे जास्त दिवस कोंबड्या ठेवल्या त्यांना खाद्य पुरत राहिलं तेवढं त्यापासून अधिक मांस मिळतं. परंतु त्याच्यापासून आपल्याला आर्थिक नुकसानाची जी मी म्हटलं की बो एक लिमिट आहे की त्या लिमिटच्या बाहेर आपण तिची वाढ होत गेली आणि मासही जास्त मिळालं तर मग आपल्याला त्याच्यापासून आर्थिक फायदा हा कमी होत जातो. म्हणून तेवढं आपण पाळून लक्षात ठेवलं पाहिजे. गिरीराज कोंबड्या ज्या आहेत त्या गावठी कोंबड्याप्रमाणेच विविध रंगामध्ये आढळतात. कुठल्याही वातावरणात त्या सहजासहजी एकरूप होऊ शकतात. या कोंबड्यामध्ये रोगप्रतिकार शक्तीसुद्धा चांगली आहे. या कोंबडीपासून जवळपास 74% मांस व भरपूर प्रमाणात अंडीसुद्धा मिळतात. या कोंबडीचं मांस चविष्ट आहे. अंड्यातून सशक्त पिल्लं या कोंबडीचे जन्माला येतात. या कोंबडीच्या 1 किलो वजनासाठी साधारणतः 2.5 किलो खाद्य लागते आणि कोंबडीचं वजन 280 दिवसात साधारणतः 3.6 किलोपर्यंत होऊ शकतं. परंतु साधारणतः 6 ते 7 आठवड्याचं हे पिल्लू झालं तर 1350 ग्रॅम म्हणजे जवळजवळ 1.5 किलोपर्यंत जर ही कोंबडी झाली आणि आपण बाजारामध्ये नेऊन जर विकली आणि त्याला योग्य रीतीनं आपण व्हॅक्सिनेशन ज्याला असं म्हणतो आपण लसीकरण औषध उपचार त्याची खाद्याची व्यवस्था त्याची राहण्याची व्यवस्था ज्याला आपण शेड म्हणतो ते जर आपण तांत्रिक मार्गदर्शन जर आपण घेतलं कृषी विज्ञान केंद्राच्या पशुविज्ञान शाखेचं तर आपल्याला गिरीराज कोंबडी ही एक वरदान ठरू शकते आणि आपल्याला त्याच्यापासून आर्थिक फायदा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. तर त्यामुळे आपण आवश्यकतेनुसार कृषी विज्ञान केंद्राच्या पशुविज्ञान शाखेशी संपर्क करा, गिरीराज कोंबडीविषयी अधिक जाणून घ्या आणि शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कुक्कुटपालन करा. नमस्कार.
2: कृषी संदेश.

0: हाय, मी आर्जस्वरा. आपण ठेवून गेले रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: ग्रामगीता चिंतनाच्या 12व्या भागात घेऊया. या भागाची सुरुवात करत असताना मागील भागाचं विशेष चिंतन याप्रमाणे: ईश्वरे जग केले निर्माण, त्याचे कार्य अजूनही अपूर्ण, ते आपुल्यापरी कराया पूर्ण, सद्बुद्धी दिली मानवा. वंदने राष्ट्रसंतांच्या सहवासात संसर्गाचा वाईट प्रभाव होऊ नये यासाठी पुढे ते लिहितात: एका पासूनी अनेक व्हावे, अनेकाशी एकत्वी आणावे, हा आपला मूळ संकल्प देवे, चित्ती घातला सर्वांच्या. अनेक ईशना प्रेरणा, त्या कारण होती आत्मविकसना, पुत्र पौत्रादी रूपे नाना, मानव आपना प्रगटवी. कोणी शिष्य शाखा वाढवी, कोणी ग्रंथादिक उपजवी, जगी आपली परंपरा चालावी, ऐशी इच्छा स्वाभाविक. जगावरची मानव जगला, समुदायातची उन्नत झाला, तो समुदायाचे कार्य विसरला तरी ते उचित कैसे. पिंड ब्रह्मांड हे निगडित, संस्कारही जगाशी संबंधित, आत्मज्ञाने राहू जीव अलिप्त, परी उपेक्षान व्हावी जगाची. सत्य शिव सुखी सुंदर, ऐसा भावा हा संसार, देवे सोपविले कर्तव्य थोर मानवा प्रती. मानवे आपला उद्धार करावा, तैसाची समाज सुधारावा, यासाठी दिला धर्म आघवा, नेमुनी सकळा. यासाठीच झाले अवतार, यासाठीच संत भक्तांचा व्यवहार, सुखी करीन अवघाची संसार, ब्रीद तयाचे. याप्रमाणे या ग्रामगीतेच्या 12व्या भागामध्ये श्रोते म्हणतात, हे ठीक आहे महाराज, आमच्या एकट्याने काय होईल, त्यासाठी आम्ही काय करावं, आमचे म्हणणे गावातील लोक ऐकतील काय, यासाठी काय प्रक्रिया आहे ते सांगा. वंदने महाराज उत्तर देतात, आपण पुसली या प्रश्नाचे, मी उत्तर देईन साचे, परी लक्षी ठेवूनी हृदयाचे, आचरा तैसे. मी सांगेन म्हणून नव्हे, संती हेची कथिले बरवे, माझा विश्वास जेथे धावे तेची सांगेन तुम्हाला. सर्वाधी एक निश्चय, लोक असती अनुकरण प्रिय, विशेष दिशेती घेती सोय, न सांगताही मुख्य कार्यकर्त्याची राहणी, निरीक्षोनी बघती कोणी, लागती त्याच्याच मागे धावोनी, वत्स जैसे. म्हणून कार्यकर्त्यात असावे आकर्षण, सेवा चारित्र्याचे ओज पूर्ण, सुधारणही त्या वाचून गावाचा कोण्या. या मार्गानेची जनजागृती, हेची सूत्र घ्यावे हाती, आपण वागावे तैसे वागती, जनही सारे. यासाठी प्रथम करावी आपुली शुद्धी, शरीर शुद्धी, हृदय शुद्धी, घर शुद्धी, ग्राम शुद्धी, सर्वतोपरी. जैसे तुम्ही कराल आपुले घर, ते पाहतील जन सत्वर, करतील तैसेची प्रकार आपुल्या घरी. सुंदर दृश्य पाहता डोळा, आवडे पाहणारा सी तसाची सोहळा, आपणही वर्तावयाचा आळा करीतो प्राणी. फुललेली बाग पाहिली, अनंत रंगी फुले फुलली, सुरस फळांनी बहरली सौंदर्य खाणी, पाणी वाहे झरणापरी, वृक्षलतांच्या कुंजांतरी, अमोद दरवडे नानापरी फळाफळांचा, गर्द छायेतडी हिरवड, दुर्वांकुराचे जाडे कोमड, नाना रंगी पाखरे सोजवड, मन मोहविती जीवांचे, कोठे पाणी चमके आरशापरी, कोठे दगडांच्या कणांची कुसरी, कोठे कोमल रूप भूमिधरी, वाटे अंकी लोळावे, कोठे भूमीचेही भिन्न वर्ण, कोठे काळे पिंगटपण, कोठे पांढरे लाल मधुन स्वर्णापरी, लतावरी झुलती पक्षी, सर्व फळाफळांचे साक्षी, जरी फिरती अंतरिक्षी, पिकली फळे त्या ठाई, उडोनी तेथेची मारेती झडप, रसाचा आस्वाद घेती अमुप, जैसा करील प्राणी संकल्प, तैसा भोग त्या पावे, जिकडे तिकडे सुगंध उसळे, उल्हासित इंद्रिये भोगती सगडे, नाक कान जीभ डोळे नाना विषय रसानंद. ऐसे दृश्य पाहे प्राणी, तेव्हा आपणही करावे वाटे मनी, जातो घरासी परतुनी, सजवाया घर आपुले, लहान अंगणी बाग लावी, अथवा कुंडीतची फुले फुलवी, शृंगारी झोपडी आपुली बरवी आपुल्यापरी. जरी त्या बागची न दिसता, तरी तो कैसा प्रयत्न करता, ऐसाची आहे मानव सत्तत्वता, जे देखे ते आपण करी. विशेषता ऐसे मुलांचे वागणे, त्यांचे कार्याची प्रतिध्वनी उठवणे, जे जे पाहतील डोळ्याने त्याची आचरती उल्हासे. म्हणून मुख्यांचीही जबाबदारी, जे जे करतील ग्रामाभितरी, मुले आचरतील घरी दारी, माता पित्याशी वडवोनी. याकडे जरा दुर्लक्ष झाले तर वाईट संस्काराचा संसर्गात समाज यावयास वेळ लागणार नाही. प्रमुख माणूसच बिघडला तर गावच दुःखात बुडेल, हे सगळं कार्यकर्त्यावर आहे. गावाचा मुखंड दारू प्याला म्हणून व्यसन लागले बहुतेकाला, मग सर्व गावची लागला गटार गंगे मार्गी. तैसेचे आहे जुगाराचे, चोरीचे आणि व्यभिचाराचे. पहिले बिघडती मुखंड आमुचे, मग बिघडे गाव सारा. आज जे जे लोकांचे बिघडले ते तरी कुणाचे होते पाहिले, म्हणूनच तैसे करू लागले लोक सर्व. स्वतः प्रथम त्याने आचरिले, मगची लोकांना सांगितले, म्हणूनच जनलोक रंगले रंगी त्याच्या. सर्व गावाचे वर्तन कार्यकर्त्यावरची जाण, कार्यकर्ते गावाचे प्राण समजो आम्ही. गावी चार भले वागती तरीच गावा होय उत्तम गती. मुख्य म्हणविणारे स्वार्थ साधती तरी सर्व गावची तैसे. गाव म्हणजे शुद्ध आरसा, जे दाखवाल ते दिसेल सहसा, जे कराल ते करील खासा गाव आमुचा. मी जे प्रारंभी बोललो मग बघोनी प्रसन्न झालो, तैसाची घरी वर्तू लागलो ऐसे होते सकळांचे. म्हणून मी आपणाशी विनवितो, योग्य जो वाटे आदर्श तो निर्माण करूनी ठेवता येतो प्रभाव आपल्या अंगी. अस्थि पंजर फकीर तो आज भूमिदान यज्ञाचा उठवी आवाज, तरी तीच लाट उसळली सहज गावोगावी. कार्यकर्ता तोची गावाचा, ज्यास लोभची नाही कोणाचा. आमचा गावची मोक्ष आमचा मानावा त्याने, मग त्याचा आदर्श गाव पाही. सर्व गावची सुधरवणी जाई, मुखंडावरीच गाव राही तुकड्या म्हणे.
0: ट्यून इन एनीवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM.

0: सरकार आपको बार बार बता चुकी है कि कोविड 19 पीरियड में आपको क्या करना है, क्या नहीं करना है। आप जागरूक बनिए, सरकार द्वारा जारी दिशा निर्देशों का पालन कीजिए। कोरोना जितनी घातक बीमारी है, उतना ही सरल इसका बचाव भी है। सतर्क रहें, सुरक्षित रहें, सोशल डिस्टेंसिंग का पालन करें। स्वराज संस्थान संचालनालय द्वारा जनहित में प्रसारित। अभी आप सुन रहे थे आजादी का अमृत महोत्सव के अंतर्गत कार्यक्रम वतन का राग। मार्गदर्शन श्री शिव शेखर शुक्ल, समन्वय श्री संजय यादव और प्रस्तुति स्वराज संस्थान संचालनालय संस्कृति विभाग मध्य प्रदेश की। और श्रोताओं, अब वक्त है आजादी का अमृत महोत्सव प्रश्नोत्तरी के विजेताओं के नाम जानने का। हमारा प्रश्न था कि मल्हार राव होलकर ने किस शहर को अपनी राजधानी बनाया था। सही जवाब है इंदौर। और श्रोताओं, वैसे तो हमें कई श्रोताओं ने सही जवाब भेजे हैं, लेकिन लकी ड्रॉ द्वारा चुने गए हमारे चार भाग्यशाली विजेता हैं शीतल कुमार सार दिल्ली से, रोशनी मंडलोई भोपाल से, सुनील ठक्कर खंडवा से और देवीदास देशमुख छिंदवाड़ा से। आप सभी को बहुत बहुत बधाई। हम आप सभी विजेताओं को भेज रहे हैं आजादी के दुर्लभ तरानों पर केंद्रित जन गर्जे श्रृंखला से एक ऑडियो एल्बम और आजादी के रणबांकुरों का एक छाया चित्र। और श्रोताओं, अब बारी है आज के सवाल की। आजादी के अमृत महोत्सव प्रश्नोत्तरी के अंतर्गत हमारा आज का सवाल है कि गणेश दामोदर सावरकर का जन्म किस तारीख को हुआ था। सवाल एक बार फिर सुन ले। गणेश दामोदर सावरकर का जन्म किस तारीख को हुआ था। आपके जवाब हमारे पास 10 दिनों के भीतर पहुंच जाने चाहिए। जवाब भेजने के लिए हमारा ईमेल एड्रेस है watankaraag@gmail.com और radioazadhind@gmail.com। आप SMS के जरिए भी हमें जवाब भेज सकते हैं। हमारा नंबर है 777-1908-908। नंबर एक बार फिर सुन लें 777-1908-908। सही जवाब के साथ अपने शहर का नाम और अपना ईमेल एड्रेस जरूर भेजें। ये वतन
1: का हाय, मी आरजे स्वरा। अपन ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
2: श्याम जी आई, परम पूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव श्रीखंडाच्या वड्या। श्रीखंडाच्या वड्या खुसखुशीत सुंदर भावायच्या। त्या वड्या करून देण्यासाठी आमच्या आईला पुष्कळदा शेजारी पाजारी बोलावीत असत आणि आईही आनंदानं जात असे। दुसऱ्याच्या उपयोगी पडणं हा तर तिचा मोठा आनंद। पार्वतीबाईची मुलगी वेणू माहेरी आली होती। पार्वतीबाई आणि आई यांची मैत्री होती। वेणू पुष्कळदा आमच्याकडे येत असे आणि आई तिला गाणी म्हणावयास लावी। एके दिवशी आई मला रागे भरली होती। त्यावेळेस वेणूने माझे डोळे पुसले होते। त्या दिवशी पार्वतीबाई आईला म्हणाल्या, श्यामची आई, वेणू परवा सासरी जाणार आहे, तिच्या श्रीखंडाच्या वड्या देईन म्हणते, तुम्ही याल का उद्या? तुम्ही कशा छान करता, तिच्या सासरी पाठवावयाच्या आहेत तर चांगल्या झाल्या म्हणजे बरे बाप। माझी आई म्हणाली, येईन हो, वेणू परवाच का झार, मला वाटले होते की संक्रांतीपर्यंत, मला सुद्धा तिची करमणूक होती, यायची गाणी म्हणून दाखवेल। पार्वतीबाई म्हणाल, तिच्या सासरचे पत्र आले आहे, पाठवून द्या म्हणून। उष्टिक मनस्वी दुखत होत। मी मग बाहेर खेळावयास गेलो। इकडं वेणू आईला बोलवायला आली। आई नजली होती। येता ना श्यामची आई, आई तुमची वाट पाहते आहे, वेणू गोड वाणीनं म्हणाली। आई उठली। आई तिला म्हणाली, जरा पडले तो डोळा लागला हो, मी विसरले नव्हते, आता येणारच होते, चल। आई वेणूकडे गेली। आणि वड्या करू लागली. निरनिराळ्या गोष्टी त्यांच्या चालल्या होत्या. मी खेळून घरी आलो तो आई नाही. मी आईला शोधू लागलो. शेवटी वेणूजाईकडे गेलो. मला अंगणात पाहताच, काय रे श्याम, आईला पाहावयास आलास वाटतं? ये, तुझी आई माझ्यासाठी वड्या करते आहे. मी उद्या सासरी जाणार आहे ना श्याम, वेणू मला बोलली. मी म्हटलं,
3: जाणार? मग माझे डोळे कोण पुसणार?
2: आई रागावली.
3: तर माझी बाजू कोण घेणार?
2: मला वेणू जाणार म्हणून वाईट वाटलं. हे श्याम, आपण केशराची पूड करू. तू ते वेलदोडे नीस आणि त्याचे दाणे काढ. वेणूच्या कामात मी मदत करू लागलो. वेणूनं केशर खल्ले आणि मी वेलदोड्याची पूड केली. श्याम, कशाला रे आला? आईच्या बोलण्याचा सूर ओळखून मी म्हटलं,
3: मी काही वड्यासाठी नाही आलो. वेणूताई, मी हावरा आहे का ग? त्या दिवशी तू मला खाऊ दिलास, मी मागितला होता का?
2: वेणू म्हणाली, श्याम तू चांगला आहेस. श्यामची आई, श्यामला रागे भरत जाऊ नका हो. आई म्हणाली, वेणे अग, मला का माया नाही. एखाद्या वेळेस रागावते, पण त्याच्या बऱ्यासाठीच ना. श्यामला जगानं नावं ठेवू नयेत म्हणून मी त्याची आई एखाद्या वेळेस बोलते त्याला. तो चांगला आहे, पण आणखी चांगला व्हावा असं मला वाटतं. पार्वतीबाई, पाक झाला हो, पहा गोळी झाली. ताटात वड्या थापण्यात आल्या. आई केळीच्या पानानं भराभर थापित होती. 5 मिनिटं गेल्यावर आईनं वड्या पाडल्या आणि ती म्हणाली, पार्वतीबाई थोड्या वेळानं वड्या काढून घ्या, मी आता जाते. वेणू म्हणाली, थांबा ना थोडा वेळ, तुझ्या हातानं सारं करून जा. आईनं कलथ्यानं वड्या काढल्या. कशा सुंदर झाल्या होत्या. पार्वती काकूंनी त्या डब्यात भरल्या. वेणूनं एक वडी देवाला ठेवली आणि एक मला दिली. वेणूची आई म्हणाली, श्याम हे ताट खडून खा, घे. मी वीराप्रमाणे पुढे सरसावलो आणि ताट खरोडून खाल्लं. पार्वतीबाई हातात 4 वड्या ठेवल्या आणि कुंकू लावून घरी गेली. मी वेणूकडेच बसलो होतो. श्याम, तुझे सदऱ्याचे बटन नीट लावून देते, वेणू म्हणाली. मी वेणूताईला सदरा काढून दिला. तिनं फनेरे काढले. बायका सुई दोरा वगैरे ज्या चंचीसारख्या पिशवीत ठेवतात त्याला कोकणात फनेरे असं म्हणतात. वेणूताईनं गुंडी लावली आणि दुसऱ्या ठिकाणी फाटलं होतं तिथंही शिवलं. मी सदरा अंगात घातला. वेणूताई म्हणाली, श्याम चल गुलबाक्षीची फुलं तोडू आणि तुझ्या आईकडे घेऊन जाऊ. आम्ही फुलं तोडली आणि आमच्या घरी घेऊन आलो. माझ्याबरोबर वेणूही आली होती. श्यामची आई, श्यामची आई. वेणूनं हाक मारली. पण आई कुठं होती? ती विहिरीवर गेली होती का गोठ्यात होती? ती अंथरुणावर होती. आम्ही एकदम आईजवळ आलो. वेणू म्हणाली, निजल्यात तशा बरे नाही वाटत का? वेणूनं आईच्या कपाळाला हात लावून पाहिलं. तो चटका बसला. श्यामची आई, बराच आलाय होता, ती खिन्नपणे म्हणाली. मी म्हटलं,
3: वेणूताई आईला दुपारपासूनच बरं वाटत नव्हतं. ती दुपारी निजली होती आणि मी तिचे अंग चेपित होतो.
2: वेणूनं विचारलं, मी तुम्हाच बोलवण्यास आले तेव्हा का बरं वाटत नव्हतं? आई म्हणाली, वेणू अगं त्यावेळेस काही फार ताप नव्हता हो, अंग जरा कणकण करीत होतं एवढंच. श्याम जा बाळ, दिवा लाव. तिन्ही सांजा झाल्या. मी दिवा लावला आणि दिवा तुळशीला दाखवला आणि आईजवळ येऊन बसलो. वेणूला वाईट वाटत होतं. ती गहीवरून म्हणाली, श्यामची आई तुम्ही अंगात ताप असता वड्या करावयास आलात म्हणून हा ताप वाढला. नसत्या वड्या झाल्या तर नसत्या, आईनं कशा तरी केल्या असत्या. प्राणापेक्षा का वड्या जास्त आहेत? माझी आई प्रेमळपणे वेणूला म्हणाली, अशा एवढ्याशा तापानं काय होतं? वेणू आम्हा बायकांना काही वाटत नाही. कपाळ दुखत असरी धुण्याची मोठ घेऊन फून आणतो असं मनाला लावून नको. आमळशानं मी मोकळी होईल, जा वेणू गहिवरून म्हणाली, हा तुम्हाला त्रास, हा ताप. आई म्हणाली, वेणे वेड्यासारखं काय बोलतेस, तू मला परकी का आहेस, जशी माझी चंद्रा तशीच तू. वड्या चांगल्या नसत्या झाल्या तर तुझ्या सासरच्या माणसांनी नावं ठेवली असती तर तुला किती वाईट वाटलं असतं. माहेरच्या माणसास नावं ठेवलेली ऐकून तुझ्या डोळ्यांना पाणी आलं असतं. वेणूच्या सासऱ्यांनी तिच्या माहेरच्यांना नावं ठेवू नयेत म्हणून मी आले. पार्वतीबाई आणि मी दोघी मैत्रिणी, थोडी कळ सोसली म्हणून काय झालं, मला त्रास का झाला. केवढं समाधान, वड्या करायला आले नसते आरखी रुखरुख लागली असती. वेणू म्हणाली, आईनं भाजून चवळ्यात केला, भात केला. आणि वेणू आधण येताच भात ठेवून निघाली. तिच्या बरोबर मीही गेलो, शिजलेल्या चवळ्या घेऊन आलो आणि एकदम आईला जाऊन मिठी मारली. माझे डोळे भरून आले होते. आई म्हणाली, श्याम काय झाले. मी म्हटलं. वेणू म्हणाली, श्याम तुझी आई फार थोर आहे, तू तिचं ऐकत जा, तुझं भाग्य मोठं म्हणून अशी आई तुला मिळाली. असं म्हणून तिनं माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि मला एकदम रडू आलं. ते मला अजून आवडता येत नाही ग. जा बाळ, भात झाला असेल तर उतरून ठेव, नाहीतर खालून ओढेल, आईनं हळूच सांगितलं. आणि मी भात उतरून ठेवला. दुसऱ्या दिवशी वेणूताई सासरी गेली. आम्हा सर्वांना वाईट वाटलं. त्या श्रीखंडाच्या वड्या मला आठवतात. वेणू आणि माझी आई दोघी निघून गेल्या. वेणू सुद्धा जगली नाही, पण ते प्रेम अजून आहे, ते प्रेम अमर आहे. माणसं मरतात, पण त्यांचे सद्गुण सदैव चमकत राहतात. श्यामची आई. परमपूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव

0: श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. श्रोते हो, आपल्या प्रत्येकासाठी केस म्हणजे फक्त सौंदर्य नाही तर आत्मविश्वासाचं सुद्धा प्रतीक आहे. पण बदलत्या लाईफस्टाईलमध्ये प्रदूषणामुळे, चुकीच्या सवयींमुळे केसांच्या अनेक समस्या आपल्याला भेडसावत असतात. मग या सगळ्यांवर उपाय काय, तर योग्य केअर कशी करायची, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्या सोबत आहे विविध ब्युटी सॅलॉनच्या सुनीता धामणे मॅम. आज त्यांच्याशी आपण गप्पा करणार आहोत आणि हेअर केअर रुटीनबद्दल जाणून घेणार आहोत. मॅडम नमस्कार.
1: थँक्यू. नमस्कार.
0: स्वागत आहे तुमचं रेडिओ मनभावांच्या स्टुडिओमध्ये.
1: थँक्यू शुभांगी मॅम अँड थँक्यू रेडिओ FM मला इथे बोलवल्याबद्दल. थँक्यू.
0: वेलकम. आपण एका बेसिक प्रश्नानं सुरुवात करूया. खरं तर केसांच्या निगेसाठी रोजच्या जीवनात कुठल्या सवयी आपण लावून घेतल्या पाहिजेत?
1: केसांच्या निगेसाठी याच्यात सगळ्यात महत्वाचा रोल येतो की कोमिंग, म्हणजे केस विंचरणं. हल्ली इतकं धावपळीचं झालेलं आहे सगळ्यांचं की वेळच मिळत नाही. आधी पूर्वीच्या काळी जर तुम्ही बघत असाल, आपली आजी आई इतक्या व्यवस्थित सकाळ संध्याकाळ ते एकदम वेळ घेऊन केस विंचरायचे. त्याच्या मागे ही सायंटिफिक रिझन आहे की केस विंचरल्यामुळे काय होतं, आपल्या स्कॅल्पचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते इम्प्रूव्ह होतं, ते फास्ट होतं. त्याच्यामुळे आपले हेअर फॉलिकल्स आहेत आणि आपली जी स्कॅल्प आहे ती स्ट्रॉंग होते. फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट जर केअर आहे तर ते कोमिंग जर प्रॉपर केलं तुम्ही तर तुमचे केसांचं आरोग्य चांगलं राहू शकतं.
0: अच्छा.
1: आणि अजूनही आपल्या आजी किंवा आई जे केस इतके लांब सडक आहेत आणि कुठे हेअर फॉल नाही, थिनिंग नाही, अजूनही ते छान आहे या एज मध्ये सुद्धा. सो ते एक रिझन आहे. सेकंड रिझन की आपण शॅम्पू जो करतोय तो शॅम्पू आपल्या प्रॉपर आपल्या कन्सर्न म्हणजे हेअर कन्सर्न अकॉर्डिंगली आहे का,
0: बरोबर,
1: हे महत्वाचं आहे त्यामध्ये.
0: म्हणजे आपल्या केसांना तो सूट होतोय का?
1: यस. ठीक आहे. जर तुम्हाला डँडरचा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही त्या अकॉर्डिंगली शॅम्पू यूज करताय का?
0: बरं.
1: जर तुम्हाला हेअरफॉलचा प्रॉब्लेम आहे तुम्ही त्या अकॉर्डिंगली यूज करताय का?
0: एक्झॅक्टली.
1: हे जे रिझन आहेत त्या रिझनला ओळखून जर तुम्ही शॅम्पू यूज करताय तर तुम्हाला त्याचे रिझल्ट प्रॉपरली मिळतील. आणि सेकंड रिझन शॅम्पू बद्दलचं की शॅम्पू एकदा करतात काही काही जण आणि आठवडाभर नाही
0: करत.
1: सो ते नकोय. शॅम्पू ऍटलीस्ट दोनदा झाला पाहिजे कमीत कमी.
0: बरोबर.
1: जास्तीत जास्त तीनदा करू शकता तुम्ही. ठीक आहे. आपण 2 days आफ्टर ऑल्टरनेटिव्ह डेज जर केलं तर स्कॅल्प चांगली राहते, फंगल इन्फेक्शनचे चान्सेस कमी होतात, डँड्रफ नाही होत. या 2-3 गोष्टी आपण त्याच्याने प्रिव्हेंट करू शकतो. आणि थर्ड रिझन जे आहे की ज्याला कुणाला आता ड्रायनेस येतो शॅम्पू यूज केल्यानंतर, ऍक्च्युली शॅम्पू म्हणजेच आपण म्हणू शकतो एक डिटर्जंट आहे एक प्रकारचं, कारण फेस होतो त्यामध्ये
0: स्वच्छ करण्याचं काम.
1: यस. ते क्लिन्झर आहे. क्लिन्झिंग केल्यानंतर ड्रायनेस येणार.
0: हो,
1: ऑब्विस आहे. ड्रायनेस आलेला ड्रायनेस तुम्ही एक तर कंडिशनरने तो हे प्रिव्हेंट करू शकता किंवा मग मास्क यूज करू शकता.
0: अच्छा.
1: या दोन गोष्टी म्हणजेच काय, जर तुम्ही केस वॉश केलेले आहेत ते केस ड्राय झाले त्याला कंडिशनिंग म्हणजे ते पुन्हा पूर्वरत येण्यासाठी किंवा पुन्हा मऊसूत होण्यासाठी कंडिशनिंग किंवा हेअर मास्क त्याला हेल्प करतात.
0: वा. सध्या केसांची गळती म्हणजेच हेअर फॉल ही सगळ्यात मोठी समस्या झाली, तर नेमकं मुख्य कारण काय असू शकतात या सगळ्या मागे?
1: याच्या मागे 3-4 रिझन आपण म्हणू शकतो. आणि फर्स्ट रिझन जे आहे, हल्ली मी माझ्या सलॉनमध्ये पण पाहते की माझ्याकडे बरेचसे क्लायंट असे येत आहेत की त्यांचा हेअरफॉलचं मागचं रिझन जे आहे ते फर्स्ट जे आहे ते आहे की डँड्रफ.
0: बर.
1: त्यांना म्हणजे मागच्या 2-3 वर्षात इतकी डँड्रफची समस्या भेडसावली आहे की त्याच्यामुळे डँड्रफ फक्त आपण एक छोटासा कॉज नाही म्हणू शकत त्याला. डँड्रफमुळे खूप सारे असे रिझन यायला लागलेत की हेअर फॉल होतोय, त्यानंतर थिनिंग होते, त्याच्यानंतर स्कॅल्पचं जे फंगल इन्फेक्शन ते वाढत जात आहे, त्यामुळे टक्कल पडण्याची समस्या वाढते. डँड्रफकडे खूप असं निग्लेक्ट केलं जातं की नाही डँड्रफ तर आहे, चालला जाईल काही दिवसांनी, तसे नाही होते हल्ली. म्हणजे आम्ही जरी डँड्रफ ट्रीटमेंट करतोय तरी ते 3 सिटिंगमध्ये आधी डँड्रफ ट्रीटमेंट होऊन जायची, म्हणजे क्लिअर व्हायची, 100% स्कॅल्प पूर्ण निरोगी व्हायची. बट आता तीच आम्हाला ट्रीटमेंट 6 ते 7 सेटिंग त्याचे द्यावे लागतात.
0: अरे बापरे. अच्छा अच्छा.
1: तेव्हा ते कुठे जाऊन नीट होतंय.
0: बऱ्याचदा आपण बघतो की डँड्रफमुळे चेहऱ्यावर पुरळ, पिंपल्स सुद्धा येण्याची दाट शक्यता असते. ते एक रिझन असतं.
1: हो,
0: म्हणजे साईड इफेक्ट डँड्रफचे खूप आहेत,
1: खूप साईड इफेक्ट आहेत,
0: त्याची वेळेवर काळजी घेणं खूप गरजेचं आहे.
1: वेळेवर त्याला जर रिमूव्ह नाही केला तर तुम्हाला पिंपल्स येणार, आणि पिंपल्स कधी येतात, जेव्हा तुमची स्कॅल्प खूप ड्राय होते, तो डँड्रफ असं भुरभुरलेल्या याच्यात तुमच्या फेसवर येतोय आणि त्याचे पिंपल्स बांधले जात आहेत. मग त्याच वेळेस तुम्ही जर दर 2 दिवसांनी हेअर वॉश करताय तर कुठेतरी तो प्रिव्हेंट होतोय, तो कमी व्हायला हेल्प होते, क्लीन होते स्कॅल्प शॅम्पू थ्रू, तर ते क्लीन झाल्यामुळे फेसवर पण जास्त येणार नाही.
0: बरोबर बरोबर.
1: याला मग तुम्ही एक दोन वे आहेत, की तुम्ही डॉक्टर वगैरे कडे किंवा मग सलॉन मध्ये येऊन तुम्ही याला ट्रीट करू शकतात, अदरवाइज होम केअर पण आहेत.
0: बरोबर.
1: या दोन रिझन.
0: बरोबर.
1: आणि एक म्हणजे अनुवंशिकता असते, की ज्यांना घरी थिनिंगचा प्रॉब्लेम आहे त्यांचे ऑलरेडी थिन होत
0: असतात.
1: बाकी आजकाल खूप असे आजार वगैरे वाढले, त्याच्यामुळे आपण टॅबलेट्स घेतोय, ते कन्झ्युम करतोय,
0: त्याचे साईड इफेक्ट,
1: त्याचे साईड इफेक्ट होतात, त्याच्यामुळे हेअरफॉल होतोय.
0: बरोबर.
1: आणि सगळ्यात महत्वाचं रिझन आपला आहार.
0: आहार, येस. डायट,
1: डायट इतका विस्कटित झालाय की जो प्रॉपर डायट्रिशियन सांगतात त्याप्रमाणे आपण डायटच घेत
0: नाही.
1: प्रोटीन रिच, आयर्न रिच आपण फूड खात नाहीये, मे बी त्यामुळे पण होतोय हेअरफॉल.
0: मग असे आपण म्हटलं की हेअर वॉश केल्यानंतर किंवा शॅम्पू केल्यानंतर केस खूप ड्राय होतात, मग यावेळी कंडिशनर वापरताना म्हणा किंवा मास्क नेमका कुठल्या पद्धतीचे आपण निवडले पाहिजेत त्याबद्दल काय सांगाल?
1: कंडिशनिंग आणि मास्क, आपण जर हे दोघं गोष्टी पाहायला गेलो तर या दोघी खूप डिफरंट आहेत. ठीक आहे. कंडिशनर जेव्हा तुम्ही निवडताय, समजा तुम्ही एका पर्टिक्युलर ब्रँडचा शॅम्पू युज करताय, सो त्याच्यासोबत येणारा कंडिशनर पण तुम्ही युज करू शकतात, कारण तो जो शॅम्पू युज करताय, ते जे क्लिन्झर युज करताय तुम्ही, त्या सेम ब्रँडचा जर तुम्ही कंडिशनिंग युज करताय तर चांगलं आहे. आणि यामध्ये एक महत्वाची एक गोष्ट मी इथे नमूद करावीशी वाटते मला, की बरेच जण चुकीच्या पद्धतीने कंडिशनिंग करतात म्हणून हेअरफॉल होतो.
0: अच्छा, चुकीची पद्धत म्हणजे?
1: म्हणजे कंडिशनर जे आहे ते तुम्ही फक्त तुमच्या लेंथला लावू शकता,
0: लावू शकता. बरोबर.
1: ते तुम्ही स्कॅल्पला लावू शकत नाही. बरेच जण काय करतात, घेतात शॅम्पू
0: सारखं
1: मसाज वगैरे करून मस्त सोडतात, त्यांना वाटतं स्मूथ होत आहेत ना, तर मग ते स्कॅल्प पासूनच स्मूथ होऊ देत असं, पण ते लेंथला लावण्यासाठी कंडिशनिंग असतं. आणि मास्क जो असतो तो तुम्ही पूर्ण स्कॅल्प पासून तर लेंथ पर्यंत लावू शकता.
0: ओके, हा डिफरन्स आहे, हा महत्वाचा फरक आहे. खरंच खरंच.
1: म्हणून आणि पुरुषांमध्ये काय होतं की त्यांना तेवढी लेंथच नसते ऍक्च्युली, त्याच्यामुळे त्यांना लावणं खूप कठीण होतं. त्यामुळे मी एक सजेस्ट करेल छोटीशी माझ्या तर्फेटी, की त्यांनी मास्क वापरला तर उत्तम.
0: अच्छा.
1: जर वापरायचं आहे कंडिशनर, कंडिशनिंगच करायचंय हेअरला, तर मग मास्क वापर.
0: मास्क इज बेटर ऑप्शन.
1: ठीक आहे. तर कारण कंडिशनर हे त्यांना लावता येणं खूप कठीण होऊन जातं, आणि प्रत्येकाला सकाळी इतकी गडबड असते, जॉबला जायचंय, ट्रेन हे, बस आहे, हे ते, या सगळ्या गोष्टींमुळे टाइमावर पोहोचायचंय, म्हणून ह्या गोष्टी नाही पॉसिबल होत.
0: एक कॉमन प्रश्न विचारते घराघरात, हा बोलला जातो की ही तेल लावत नाही म्हणून हिचे केस गळत आहेत. अगं तू तेल लाव केसांना, आणि आजकालचा ट्रेंड आहे की सिल्की केस, नो ऑइलिंग, तर मग ऑइलिंगचं कितपत महत्व आहे आणि नेमकं कुठल्या प्रकारचे ऑइल केसांसाठी वापरले गेले पाहिजे?
1: ऑइलिंगचं महत्व आहेच मॅम.
0: एक्झॅक्टली. जुन्या पुरातन काळापासून आपल्याला महत्व माहित आहे.
1: आता बरेच जण सांगतात की याच्याबद्दल खूप असे धूमत
0: खूपच आहे.
1: हा, कुणी म्हणतो ऑइलिंग करणं काय गरजेचं नाहीये,
0: अजिबात गरजेचं नाही असं म्हणतात.
1: नाही, पण ऑइलिंग करणं गरजेचं आहे. हेल्थली तुमच्या स्किनला जर मॉइश्चरायझरची गरज आहे तर तुमच्या स्कॅल्पला नाहीये का?
0: एक्झॅक्टली.
1: स्कॅल्पला गरज आहे नरिशमेंटची. ती नरिशमेंट कशातून मिळणार आहे स्कॅल्पला? तर ऑइलिंग,
0: ऑइलिंग मधून.
1: तुम्ही प्रत्येक वेळेस पा तर नाही घेऊ शकत की तुमच्या स्किनला नरिशमेंट हवी. तुम्ही महिन्यातून किंवा 20 दिवसातून 15 दिवसातून स्पा घेऊ शकतात.
0: बरोबर.
1: बट ॲट द सेम टाइम तुमचे हेअर ड्राय होत आहेत, तुम्ही बाहेर पॉल्युशनमध्ये जात आहेत, तुम्हाला हेअरची काळजी घ्यायची आहे, तुम्हाला ते स्प्लिटन्स नको आहे, ड्रायनेस नको आहे, तिथे तुम्ही ऑइलिंग करणं गरजेचं आहे.
0: शॅम्पूच्या रूपातून केमिकल्स पण आपण युज करतोय केसांसाठी,
1: तर केमिकलचा प्रभाव कमी करण्यासाठी जर तुम्ही बिफोर शॅम्पू ऑइल केलं तर तुमच्या हेअरला केमिकलचा प्रभाव पण कमी होतो आणि तुमचे हेअर पण चांगले स्मूथ होतात.
0: बरोबर.
1: ऍटलिस्ट तुम्हाला रात्रभर नाही जमते बिफोर ऑइलिंग. समजा तुम्ही रविवारी केस धुतायत किंवा बुधवारी केस धुतायत, मंगळवारी ऑइलिंग किंवा शनिवारी ऑइलिंग करा रात्री आणि सकाळी वॉशआउट करून टाका.
0: बरोबर.
1: म्हणजे जे काही त्यांना 2-3 तासात काय मिळणार आहे केसांना, म्हणजे
0: बरोबर
1: माझं असं मध्ये प्रत्येकाच्या याच्यात वेगळी मत आहेत. माझं मध्ये की ऍटलीस्ट रात्रभर राहील तर ते कंडिशनिंग होईल प्रॉपरली. एक एक जो हेअर आहे त्याला पूर्ण 360 degree त्याला मिळेल ते जे काही पोषण आहे ते
0: बरोबर,
1: आणि त्याचे जे रूट आहे ते स्ट्रॉंग व्हायला हेल्प होईल.
0: नक्कीच.
1: मग तुम्ही ऑइल मध्ये तुम्ही अलोवेरा जेल पण टाकू शकता, तुम्ही विटामिन ईची एक कॅप्सूल टाकू शकता त्यामध्ये, जेणेकरून अजून त्या ऑइलिंगचे फायदे दुप्पट होऊन तुम्हाला मिळतील.
0: बरोबर, छान छान. बऱ्याचदा असं म्हणतात की हेअर स्पा, पार्लरमध्ये जाऊन हेअर स्पा करणं कितपत आवश्यक आहे आणि किती वेळा आठवड्यातनं महिन्यातनं कसं केलं पाहिजे?
1: हेअर स्पा गरजेचं असं मॅम. आता इथे मी माझे सलोन म्हणून नाही सांगते, बट त्याचा एक्सपिरियन्स मी स्वतः घेतलेला आहे. मी पण आधी याच मताची होती की काय नाही मी ऑइलिंग करते, काय गरजेचं नाही
0: असं
1: जनरली म्हणतो तर मी. पण मी आता जेव्हापासून हेअर स्पाकडे लक्ष देऊ लागले स्वतःच्या हेअरसाठी, तेव्हापासून मी माझ्या हेअरमध्ये चेंजेस पाहिलेत. माझे हेअर आधी खूप फ्रीजी होते, मॅनेज करणं कठीण होतं, पण मी दर महिन्याला जेव्हा हेअर स्पा घ्यायला लागले तेव्हापासून माझे हेअर मॅनेजेबल झाले. फक्त हेअर मॅनेजेबल नाही तर नरिशमेंट नाही तर तुमच्या स्कॅल्पला जो मसाज दिला जातो हेअर स्पामध्ये, जे तुम्हाला पूर्ण रिलॅक्सेशन मिळतंय, त्याने तुमचं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतंय, सेकंड थिंग तुम्हाला नरिशमेंट मिळतंय, थर्ड थिंग तुमचे रूट आणि स्कॅल्प स्ट्रॉंग होत आहेत, फोर्थ थिंग तुमच्या हेअरची केअर होते.
0: बर,
1: ठीक आहे. त्याने तुमचे आता 3-4 फायदे तर मी तुम्हाला सांगितले, आता याचे खूप सारे फायदे आहेत. आपण जर डीप मध्ये जेवढं जाऊ तेवढं त्याचे फायदे आहेत, पण हे फायदे मी टेंटेटिव्हली सांगते की हे आपल्या स्त्रियांना कळणारे फायदे आहेत वरच्यावर.
0: बरोबर बरोबर. तर डाएटचा म्हणजे केसांच्या आरोग्यासाठी डाएट कसं असणं आवश्यक आहे?
1: आता केसांच्या आरोग्यासाठी डाएट इम्पॉर्टंट, खूप महत्वाचा रोल प्ले करतोय. ठीक आहे, तुमच्या शरीरात प्रोटीन कमी आहे, तुमचे हेअर रुक्ष दिसणार, त्याची त्याला हेअर फॉल होणार, ज्यामध्ये डँड्रफ येण्याची पण शक्यता असते मे बी. ठीक आहे, सेकंड थिंग तुमच्याकडे आयनची तुमच्या शरीरात कमी आहे, आयनमुळे तुमचं हेअर फॉल तर होणारच पण तुमची ग्रोथ थांबणार हेअरची. जे म्हणतात की माझी ग्रोथच होत नाही, माझे हेअर अगदी पातळ पातळ होत चालले आहेत, तिथे आयनची कमी आहे. थर्ड थिंग बायोटीन विटामिन्स असतात, तर ते तुम्हाला प्रॉपर प्रोटीन विटामिन रिच आयन रिच फूड जर तुम्ही खाताय तर त्यातून तुम्हाला मिळणार आहे. तर आपलं जे डाएट आहे ते प्रॉपरली जर डिवाइड केलं, 50% भाज्या आणि फळाला भाग दिलाय, 25% तुम्ही आयन आणि कॅल्शियम रिच खाताय, आणि 25% कार्बोहायड्रेटला देताय म्हणजे चपाती भाकरी. तर हा जो प्रॉपर डाएट
0: संतुलित आहार म्हणतो आपण,
1: तो जर तुम्ही घेताय तर तुमचे हेअर शायनी राहणार, प्रॉपर ग्रोथ होणार, त्याचं हे एक आहे. आणि यामागे अनुवंशिक पण आहे. एखादा व्यक्ती हे खूप काही खातोय खूप काही घेतोय पण
0: अनुवंशिक
1: या केसमध्ये कसं होतंय की त्यांचे हेअर जरी थीन असले, काही काही त्यांचे वंशज जर पाहिले खूप लवकर त्यांना थिनिंगचा प्रॉब्लेम होतो, यांना थोडा उशिरा होणार.
0: बरोबर,
1: जर प्रॉपर डाएट घेत आहेत तर.
0: म्हणजे अनुवंशिकता हा मॅटर पण अफेक्ट करतो.
1: यस
0: बरोबर.
1: त्याच्यामध्ये प्रिव्हेंट काय करताय तुम्ही, स्वतःची काळजी कशी घेताय ते पण मॅटर करतं. जर तुम्ही प्रॉपर विटामिन्स रिच वगैरे फूड खाल्लं तुमचे हेअर शायनी राहणार, स्ट्रॉंग राहणार.
0: अगदी बरोबर बरोबर. पार्लरमध्ये जाऊन बरेच लोक हेअर ट्रीटमेंट घेतात जसं की कलरिंग आहे, स्मूथनिंग आहे, तर याचा नेमका केसांवर कसा परिणाम होतो?
1: फॅशन से जग आहे मॅम.
0: एक्झॅक्टली
1: 2026 मध्ये आहोत, सो फॅशन सगळ्यांना हवी आहे. मेन असू देत वुमन असू देत सगळ्यांना फॅशन हवी आहे आजकाल.
0: बरोबर.
1: आणि फॅशनसाठी एक मॅनेजेबल हेअर करणं म्हणजे केमिकल ट्रीटमेंट मी म्हणू शकते. एक इझी लँग्वेज मध्ये ज्याचे खूप कर्ली हेअर्स आहे मॅनेज नाही होते त्याने केमिकल ट्रीटमेंट केली तर उत्तम. बट केमिकल ट्रीटमेंटचा कुठे ना कुठे शेवटी मी उच्चारण करते केमिकल ट्रीटमेंट. केमिकल आहे, साईड इफेक्ट आहे, ठीक आहे, पण त्याला सुद्धा तुम्ही व्यवस्थित पद्धतीने हँडल करू शकता. जर मी जसं बोलले स्पा तुम्ही केमिकल ट्रीटमेंट केली आहे, त्याच्यानंतर प्रॉपर ज्या केमिकल कंपनीचं केमिकल ट्रीटमेंट केलं आहे, ज्या ब्रँडचं केमिकल ट्रीटमेंट केलं आहे, त्याच ब्रँडचा शॅम्पू यूज करा, सेम ब्रँडचा तुम्ही मास्क यूज करा, सिरम यूज करा. अर्गन ऑइल आलेले आहेत आता मार्केटमध्ये जे की तुमच्या हेअरला 360 degree पूर्ण प्रोटेक्शन देतात, ते यूज करू शकता तुम्ही. आणि स्पा घेतलाच पाहिजे. बरेच जण काय करतात, अरे केमिकल ट्रीटमेंट मध्ये एवढे इन्व्हेस्टमेंट केलेली ऑलरेडी, स्पा काय करायचं आता त्यात,
0: असा विचार करतात. बरोबर.
1: बट स्पा खूप छान रोल प्ले करतो, जे तुमचे हेअर आहेत त्याला बारीक नाही होऊ देते हेअरला.
0: पण मॅडम एक अतिशय महत्वाचा प्रश्न की पार्लरच्या भरपूर काही ट्रीटमेंट्स तर आहेतच, पण आपल्याला घरगुती उपाय करून जर केसांचं सौंदर्य वाढवायचं असेल तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे?
1: यामध्ये हा एकदम महत्वाचा प्रश्न आहे मॅम. कारण प्रत्येक वेळेस आणि प्रत्येक स्त्रीला नाही पॉसिबल होत की ती सलॉनमध्ये जाईल आणि ट्रीटमेंट करेल. पण आजकाल हेअरफॉलची डँड्रफची समस्या सगळ्यांनाच भेडसावते. त्यामध्ये मी एक दोन असे छोटे छोटे उपाय सांगू शकते की फर्स्ट पहिली गोष्ट म्हणजे हेअर कोमिंग करा प्रॉपरली. आणि हेअर कोमिंगमध्ये सायंटिफिक पण रिझन आहे की तुम्ही बॅक कोमिंग व्यवस्थित करा.
0: बरोबर.
1: बॅक कोमिंग इन द सेन्स की तुम्ही तुमची मान खाली घाला प्रॉपरली आणि
0: संपूर्ण केस
1: खाली पूर्ण येऊन तुम्ही केस खाली घेऊन त्याला प्रॉपरली कोमिंग करा. आणि ती कोमिंग तुमच्या केसांना स्कॅल्पला फील व्हायला पाहिजे की तुम्ही कोम चालवताय तुमच्या हेअरवर.
0: अच्छा.
1: ठीक आहे. सेकंड थिंग की तुम्ही जो कोम युज करताय तो वाईल्ड त्याचे जे ब्रिसल्स असतात ते खूप असे मोठे लांब लांब असायला हवेत. आणि शक्यतो ब्रश युज करा.
0: ब्रश
1: त्याच्याने हेअर फॉल हेअर डॅमेजेस हेअर ब्रेकेजेस कमी होतात.
0: बर.
1: ठीक आहे. सेकंड थिंग शॅम्पू चांगला युज करा. ठीक आहे. मग मी याचे मला ब्रँडचं नाव नाही घ्यायचंय बट तुम्ही एखादा आयुर्वेदिक शॅम्पू यूज करताय किंवा काय पण ज्या शॅम्पू नंतर खूप ड्रायनेस येत असेल तो शॅम्पू यूज करू नका.
0: येस.
1: ज्या शॅम्पूने तुमच्या स्कॅल्पला एक चांगलं नरिशमेंट मिळत असेल ज्या शॅम्पूने तुमची हेअर वॉश केल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की हेअर स्मूथ झालेत तो शॅम्पू छान.
0: बर. अच्छा.
1: ठीक आहे. तो आणि कंडिशनिंग यूज करा. शक्य झालं तर मास्क यूज करा. मंथली हेअर स्पा घ्या पॉसिबल असेल तर. नाहीच पॉसिबल तर तुम्ही घरी सुद्धा तुमचं स्पा सारखं एक करू शकता. ॲलोवेरा जेल घ्या त्याच्यामध्ये दोन तीन विटामिनच्या कॅप्सूल टाका. त्याच्यानंतर त्याच्यात बदाम ऑइल किंवा ऑलिव्ह ऑइल असं थोडं मिक्स करा. त्याचं चांगलं फेटलं ना तुम्ही की एक छान अशी पेस्ट क्रीमी पेस्ट तयार होते.
0: बरोबर.
1: ती तुम्ही हेअरला ॲज अ स्पा कसं अप्लाय करतात तसं करू शकता.
0: ओके.
1: आणि थोडा वेळ तसंच राहू दे. नंतर गरम पाण्याच्या टॉवेलने त्याला हीट द्या थोडा वेळ.
0: बर.
1: आणि नंतर एक 10-15 मिनिटाच्या अंतराने वॉश आउट करून टाका. तरी सुद्धा तुमचे हेअर हेल्दी राहू शकतात.
0: वा. साध्या सोप्या उपायांनी आपण आपले केसांचं सौंदर्य जे ते नक्कीच वाढवू शकतो. खूप छान माहिती मॅडमकडनं आपल्याला मिळत आहे. पण जाता जाता आमच्या ज्या महिला सखी आपल्याला ऐकतात त्यांना एक खास टिप म्हणून तुम्ही काय सांगाल?
1: पहिली गोष्ट हेल्दी डाएट.
0: बरोबर.
1: सेकंड थिंग केसांना चांगलं कोमिंग करा. थर्ड थिंग क्लीन ठेवा हेअर. आणि छान आहार मेंटेन करा जेणेकरून त्या आहाराने तुमचे हेअर हेल्दी राहणार आहे. स्त्रीचं सौंदर्य असू दे किंवा पुरुषांचं हे टिकून आहे केसांवर. ठीक आहे. जेवढं स्किन केअर वगैरे सगळ्या गोष्टी मॅटर करतात तितकंच तुमचे हेअर पण मॅटर करतात. तुमचे हेअर जितके मॅनेजेबल दिसणार जितके सुंदर दिसणार तितकं तुमचं सौंदर्य अजून खुलून दिसणार. आणि शक्य होईल तेवढा डाय जेव्हा गरज आहे कलरची जेव्हा गरज आहे तेव्हाच यूज करा.
0: बर.
1: ठीक आहे. रेग्युलरली 10-15 दिवसाच्या अंतराने कधी हेअर कलर यूज करू नका. शेवटी केमिकल आहे त्याचे हे. आणि शक्य होईल तर मेहंदी किंवा इंडिगो पावडर वगैरे नॅचरल गोष्टींवर पण तुम्ही शिफ्ट होऊ शकता.
0: वा. खरंच छान मॅडम तुमच्याशी संवादातनं खरंच आम्हाला हेअर केअर मंत्र जे आहेत ते मिळालेले आहेत आणि खूप उपयुक्त अशा टिप्स सुद्धा मिळालेल्या आहेत. श्रोत्यांनो लक्षात ठेवा सुंदर केसांसाठी महागडे प्रॉडक्ट्स नाही तर सौम्य आणि योग्य काळजी घेणारे प्रॉडक्ट्स उत्पादनं आणि महत्त्वाचं म्हणजे योग्य सवयी जर आपण लावून घेतल्या तर नक्कीच आपल्या केसांचं आरोग्य हे खूप चांगलं राहू शकतं. मॅडम धन्यवाद आपण या ठिकाणी आलात आणि आम्हाला खूप छान माहिती दिली त्याबद्दल. रेडिओ मनभावनच्या टीमकडनं मनस्वी आभार. धन्यवाद.
1: थँक्यू मॅम. शुभांगी मॅम स्पेशली थँक्स. आणि थँक्यू मन भावनची टीम ज्यांनी मला इथे थर्ड टाइम आपण ही सिरीज जी करतोय त्यासाठी बोलवलं त्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि सगळ्यांना जर आपली सिरीज आवडत असेल तर नक्की कळवा आम्हाला तुमचे अभिप्राय. आणि यापुढे जर कुठला सब्जेक्ट घ्यायचा असेल तर तेही कळवा.
0: नक्कीच नक्की.
1: थँक्यू.
0: यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9284994433. या नंबरवर आमच्याशी नक्की संपर्क साधा. तुम्हाला कार्यक्रम कसे वाटतात याबद्दल सुद्धा कळवा आणि तुम्हाला काय अपेक्षित आहे ते सुद्धा तुमचं मत जरूर पाठवा. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मी आरजे शुभांगी आपली रजा घेतेय. नमस्कार.

0: श्रोतेहो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आणि आजच्या एम जे कट्टा या सदरात आपण सर्वांचं मी आरजे शुभांगी मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, नुकत्याच 12वी आणि पदवीचे निकाल लागल्यानंतर सध्या सगळीकडे एकच चर्चा सुरू आहे, ते म्हणजे पुढे काय, करिअर कुठल्या क्षेत्रात करायचं. बऱ्याचदा आपण त्या जुन्या पारंपरिक वाटांनीच जात राहतो, पण आज आपण एका अशा क्षेत्राबद्दल बोलणार आहोत जे केवळ एक उत्तम करिअरच घडवत नाही तर समाजाला एक नवी सकारात्मक दिशा देण्याचं कामही करत असतं. होय, आपण बोलतोय समाजकार्य म्हणजेच BSW आणि MSW या अभ्यासक्रमांबद्दल. आणि याच विषयावर आज आपल्याशी दिलखुलास गप्पा मारण्यासाठी आणि आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी MJ कट्ट्यावर उपस्थित आहेत प्राध्यापक चेतन दिवाण सर, समन्वयक समाजकार्य विभाग आणि सामाजिक शास्त्र विभाग. सर, तुमचं रेडिओ मनभावनच्या म्हणजेच MJ कट्ट्यावर हार्दिक स्वागत.
1: नमस्कार. नमस्कार मॅडम, धन्यवाद.
0: सर, आजकालचे विद्यार्थी जे आहेत पदवी घेताना नेहमीच्या पारंपरिक वाटाच निवडत असतात, अशा वेळी त्यांनी BSW किंवा MSW कडे का वळलं पाहिजे आणि नेमकं काय आहे हा कोर्स आणि त्याची व्याप्ती काय आहे ते समजून सांगा ना.
1: छान. खरं तर मला वाटतंय आजच्या या युगामध्ये हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण आजकालच्या विद्यार्थ्यांमध्येच नाही तर पालकांमध्ये देखील पारंपरागत जी काही शिक्षण पद्धती आहे, पारंपरिक शिक्षण पद्धती म्हणूया आपण किंवा परंपरागत जी काही शिक्षण पद्धती चालत आलेली आहे त्याच्यानुसार विद्यार्थी आणि पालक दोघेही संभ्रमावस्थेमध्ये आहेत आणि तेच ते फॉलो करत आहेत आणि त्याचंच अनुकरण केल्यामुळे होतंय असं की अलीकडच्या काळामध्ये 21व्या शतकामध्ये आपण म्हणतोय की स्पर्धेचं जग आहे. स्पर्धेच्या जगामध्ये विविध नोकरीच्या संधी मिळाल्या पाहिजेत, व्यवसाय चांगले चालले पाहिजेत, उद्योग मुलांचे उभारले पाहिजेत. या दृष्टिकोनातून जर शिक्षण पद्धती जर उभी करायची असेल तर कुठंतरी मला वाटतं या पारंपरिक शिक्षण पद्धतीच्या बाहेर जाऊन, चाकुरीच्या बाहेर जाऊन थोडासा पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी विचार करणं आवश्यक आहे. आणि याच अवस्थेमध्ये BSW सारखा किंवा MSW सारखा म्हणजेच बॅचलर ऑफ सोशल वर्क आणि मास्टर ऑफ सोशल वर्क या कोर्सेसचा, या अभ्यासक्रमांचा विचार खरं तर होण्याची गरज आहे. कारण का मुळातच पारंपरिक शिक्षण पद्धतीच्या पलीकडे जाऊन या अभ्यासक्रमांचा नक्कीच रोजगारासाठी म्हणजेच नोकरीसाठी असेल, उद्योग व्यवसायांसाठी असेल किंवा स्वतःचं काही चालू करायचं असेल, नवीन स्टार्टअप, या सगळ्यांसाठीच उपयोग होणार आहे. त्यामुळे हे खूप असे महत्त्वाचे असे असणारे दोन्ही अभ्यासक्रम आहेत.
0: वा वा. BSW किंवा MSW अभ्यासक्रम आपल्या नेहमीच्या परंपरागत किंवा पारंपरिक अभ्यासक्रमांपेक्षा अगदी वेगळा आहे हे आपण नुकतंच सांगितलंस. पण सर, करिअरचे इतर मार्ग किंवा इतर पर्याय बाजारात उपलब्ध असताना विद्यार्थ्यांना त्यातून रोजगाराच्या संधीसुद्धा मिळत असतात, मग अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी समाजकार्य हाच अभ्यासक्रम म्हणून का निवडावा?
1: ओके, हाही मला वाटतं प्रश्न खूप असा उपयुक्त आहे विद्यार्थी आणि पालकांसाठी. मी थोडंसं तुम्हाला क्लिअर करतो जे मी मगापासून म्हणतोय की पारंपरिक किंवा परंपरागत शिक्षण पद्धतीच्या बाहेर जाऊन थोडा विचार केला पाहिजे. म्हणजेच काय तर विद्यार्थी आजचा आणि त्याचे पालक, आता त्यांची चूक नाही आहे का, तर आपल्या मुळात भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये सुरुवातीपासून आपल्याला जे जे मार्ग उपलब्ध आहेत त्याच मार्गांचा आपण अवलंब करत आलो आहे. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ आपण असं घेऊया की आपल्याला उपलब्ध आहे बाबा BA, म्हणून आपण BA करूया. थोडंसं आणखीन जरा विद्यार्थ्याला बँका किंवा इतर क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे तर आपण कॉमर्समध्ये जाऊया, म्हणजे आपण तिकडं BCom वगैरे करूया. आणि थोडंसं बाबा आणखीन उत्तम आहे, जरा बऱ्यापैकी गणित येतात किंवा आणखीन काय त्याच्यामध्ये करिअर करायचं आहे, ते डॉक्टर व्हायचं आहे आणखीन काय, तर आपण सायन्सकडे जाऊ. त्यामुळे BA, BCom, BSc हे जे काही पारंपरिक पद्धतीने चालत आलेले जे काही आपलं ग्रॅज्युएशन पदवीचे अभ्यासक्रम आहेत याच्या बाहेर विद्यार्थी आणि त्याचा पालक पडलाच नाही. आणि पुणे मुंबईसारख्या शहरांमध्ये जर आपण पुढे गेलं तर मला वाटतं बऱ्यापैकी खूप वेगवेगळे असे अभ्यासक्रम आले की जे व्यवसायावर किंवा व्यवसाय आधारित आहेत, परंतु ग्रामीण भाग याच्यामध्ये कमी आहे का, तर नक्कीच नाही आहे. आपला ग्रामीण भागाबरोबरच आदिवासी भाग जो आहे पट्टा, तो याच्यामध्ये कमी आहे का, तर नक्कीच नाही आहे. पण मला वाटतं शिक्षणाच्या कुठंतरी संधी कमी उपलब्ध असल्यामुळं, अशा शिक्षण संस्था कमी उपलब्ध असल्यामुळं किंवा अशा अभ्यासक्रमांची उपलब्धता नसल्यामुळं विद्यार्थी या अशा नवीन अभ्यासक्रमांकडे वळला गेलेला नाही. पारंपरिक अभ्यासक्रमांमध्येच, पारंपरिक बी ए बी कॉम बी एस सीमध्येच तो अडकून राहिला. पण मला वाटतं याला कुठंतरी एक पर्याय म्हणून, हे पहा मॅडम, आता साधं गणित आहे की ज्या वेळेला एखादा विद्यार्थी बी ए करतोय, बी कॉम करतोय किंवा बी एस सी करतोय, त्याच्यानंतर त्याला कोणती नोकरी लगेच मिळणार आहे, त्या पदवीच्या आधारावर विद्यार्थ्याला नोकरी मिळते का? तर नक्कीच खूप मोठं स्पर्धेचं जग असल्यामुळं त्याच्याकडे काहीतरी असं स्किल पाहिजे, कौशल्य पाहिजे. त्या कौशल्याच्या आधारेवर त्याला कुठेतरी नोकरी मिळेल किंवा उद्योग व्यवसाय उभारता येईल. तर बी एस डब्ल्यू सारखा जो काही परंपरेच्या बाहेर जाऊन थोडासा कौशल्य आधारित अभ्यासक्रम म्हणतोय तो अभ्यासक्रम असेल, हा विद्यार्थ्यांना बी एस डब्ल्यू केल्या केल्या लगेच नोकरी मिळवून देणारा असा हा एक अभ्यासक्रम आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनी अशा अभ्यासक्रमाकडे आलं की पालक आणि विद्यार्थी दोन्ही निश्चिंत राहणार आहेत की यांनी पदवीचं शिक्षण घेतलं रे घेतलं की यांना नक्कीच ग्रामीण भागातला विद्यार्थी असू दे, आदिवासी भागातला विद्यार्थी असू दे, त्याला स्वतःचा स्वतःला रोजगार उभा करता येणार आहे किंवा त्याला नोकरीची संधी मिळणार आहे किंवा तो व्यवसाय देखील उभा करू शकणार आहे स्वतःचा. आणि काहीच तो म्हणला नाही करायचं तर स्वतःची एखादी संस्था उभा करून तो त्याच्यातून स्वतःचा आणि कित्येक कुटुंबांचा उदरनिर्वाह करू शकणार आहे. त्यामुळे मला वाटतं असा व्यवसायावर आधारित असणारा बी एस डब्ल्यू हा एक कोर्स सगळ्यांसाठी अभ्यासक्रम खूप महत्वाचा ठरणार आहे.
0: नक्कीच नक्कीच रोजगाराच्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेतच. तर या अभ्यासक्रमाचं करिक्युलम बद्दल जर आपण बोलायचं म्हटलं तर यात कुठले कुठले विषय शिकवले जातात आणि नेमकं व्यक्तिमत्व विकासासाठी कोणत्या कोणत्या कौशल्याधारित घटकांचा यात समावेश असतो?
1: छान. विद्यार्थ्यांना जर आपण बघितलं की आर्ट्स कॉमर्स आणि सायन्समध्ये जे परंपरागत शिक्षण संस्थांमधून अभ्यासक्रमांमध्ये बेसिक जसे विषय शिकवले जातात, या बेसिक म्हणजे अगदी मूलभूत विषयांव्यतिरिक्त शहरी विकास कसा असतो, ग्रामीण विकास काय असतो, आदिवासी भागाचा विकास त्याच्या संदर्भात काय अभ्यासक्रम असतात, किंवा वैद्यकीय असेल किंवा मनोसामाजिक समाजकार्य असेल किंवा मानव संसाधन असेल, कुटुंब किंवा बालकल्याण या बाबतीतले अभ्यासक्रम असतील, असे सगळे विषय यामध्ये आपण या बी एस डब्ल्यूमध्ये कव्हर करतो. त्याचा पूर्णपणे आपण हे अभ्यासक्रम कव्हर करण्याचं कारण इतकंच की विद्यार्थ्याला व्यक्ती समजावी, व्यक्तीबरोबर जे काही विविध ग्रुप असतात, समूह असतात, ते समूह समजावे, कुटुंब किंवा कुटुंब व्यवस्था समजावी, समाज किंवा समाज व्यवस्था समजावी, आणि मग ओव्हरऑल कम्युनिटी आपण म्हणतो समुदाय, तो समुदाय समजावा. म्हणून व्यक्ती केंद्रित, समूह केंद्रित आणि समुदाय केंद्रित, म्हणजे व्यक्ती, गट आणि समुदाय या तिन्हीवर, म्हणजे तशा सोशल वर्कमध्ये, समाजकार्यामध्ये अशा एक ट्रॅडिशनल पद्धती आहेत आपल्या समाजकार्याच्या पद्धती. तर या समाजकार्याच्या संपूर्ण पद्धतींचा यांना या ठिकाणी आपण अभ्यासक्रमामध्ये त्यांना या विषयांचा उपलब्ध करून दिलेले आहेत हे विषय सगळे. त्या समाजकार्याच्या या प्रमुख समाजकार्याच्या पद्धतींबरोबरच संशोधन पद्धती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी म्हणून संशोधनासाठी देखील त्यांना शेवटच्या वर्षामध्ये प्रवृत्त केलं जातं. संशोधनासारखा विषय आहे. आपण विविध संस्थांमध्ये जर काम करायचं असेल तर मग त्याचं सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशन कसं असतं, म्हणजे कोणतीही जर संस्था असेल त्याची बांधणी करायची असेल तर काहीतरी एक रचना असते, त्या रचनांचा अभ्यास करणं, किंवा आपण ग्रामीण भागामध्ये म्हणतो किंवा आदिवासी भागामध्ये म्हणतो की खूप आंदोलनं वगैरे होतात, तर त्याला समाजकार्यामध्ये सोशल ॲक्शन नावाची एक पद्धत आहे आपली, त्या पद्धतीचा देखील त्यांना त्या ठिकाणी आपण अभ्यासक्रमामध्ये उपलब्धता करून त्या पद्धतीचा देखील विद्यार्थ्यांना माहिती होण्यासाठी प्रयत्न करतो. म्हणजे असे विविध जे विषय आहेत ते तुमच्या दररोजच्या जीवनामध्ये उपयुक्त असणारे प्लस तुमच्यामध्ये व्यावसायिक असे स्किल, कौशल्य निर्माण करणारे सगळे विषय असतात. त्यामुळे होतं असं की विद्यार्थी स्वतः तयार होतो, त्याला कुटुंबाची जाणीव होते, प्लस त्याला समाजामध्ये वावरत असताना समुदायाचं संघटन कसं करायचं आणि समुदायाचा विकास कसा करायचा या सगळ्या गोष्टींचं नॉलेज, सगळ्या गोष्टीचं ज्ञान या संपूर्ण विषयांमधून मिळतं. असे विषय मॅडम आपण यामध्ये ठेवलेले आहेत या अभ्यासक्रमामध्ये.
0: या अभ्यासक्रमामुळे व्यक्तिमत्व विकास घडवण्याला छान अशी मदत होऊ शकते असं आपण म्हणू शकतो. पण सर मला सांगा ना, हा अभ्यासक्रम किती वर्षांचा आहे आणि यासाठी नेमकी प्रवेश पात्रता काय आहे?
1: ओके. आता तुम्ही पाहत असाल की अलीकडं नवीन शैक्षणिक धोरण
0: एनईपी
1: आपलं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे अंमलात आल्यापासून पूर्वी कसं असायचं भारतभर देशभरामध्ये परंपरागत जसं मी म्हटलं तुम्हाला की 3 वर्षाची आपल्याकडे पदवीचा अभ्यासक्रम होता आणि 2 वर्षाचा आपल्याकडं पदव्युत्तर पदवी शिक्षणाचा अभ्यास आहे पदव्युत्तरचा पोस्ट ग्रॅज्युएट आपण ज्याला म्हणतो तर आताच्या काळामध्ये 3 वर्षाची पदवी आहेच त्याच्याबरोबर 4 वर्षांची देखील पदवी आहे पण 4 वर्षाची जर तुम्ही पदवी केली तर नंतर तुम्ही 1 वर्षाची पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकता त्यामुळं BSW ही पदवी जी आहे ती मूळ 3 वर्षाची देखील आहे आणि 4 वर्षाची देखील आहे पण BSW ही 3 वर्षाची पदवी केल्यानंतर विद्यार्थी 2 वर्षाचं MSW करू शकतात किंवा नोकऱ्या भरपूर उपलब्ध आहेत नोकरी करू शकतात उद्योग व्यवसाय BSW नंतर देखील ते करू शकतात हवं तर ते पुढं भविष्यात रिसर्चमध्ये संशोधनामध्ये जाऊ शकतात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना उच्च शिक्षण उपलब्ध आहे तिकडं जाऊ शकतात किंवा मग ते त्यांना महत्वाचं त्यांच्या BSW लागून येणार जे MSW आहे ते 2 वर्षाचं MSW किंवा 1 वर्षाचं MSW करून त्याच्यामध्ये आणखीन पारंगत होऊन आणखीन उत्तम प्रकारे चांगल्या रोजगाराच्या संधी मिळवू शकतात त्यामुळं खरं तर मग 3 वर्ष किंवा 4 वर्ष असा दोन्ही पद्धतीने आपण पदवीचा त्याचा अभ्यासक्रमाचा कालावधी असणार आहे
0: बरोबर छान सर आजकाल म्हणजे पालकांचा कल जो असतो तो सुरक्षित करिअरकडे असतो अशा वेळी पालकांनी आपल्या पाल्याला हा अभ्यासक्रम निवडण्यासाठी कसं प्रेरित केलं पाहिजे त्याबद्दल सांगा ना
1: मला वाटतंय आजकालचे पालक जे आहेत आणि पूर्वीचे पालक आहेत या सगळ्यांमध्ये कॉमन एक गोष्ट काय असेल तर विद्यार्थ्यांच्या करिअरबाबतची चिंता हे सगळ्यांना आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मुलांना खूप चिंता असण्याऐवजी पालकांना चिंता असते असताना चिंता साहजिक आहे चिंता असणं परंतु याचबरोबर आपण विद्यार्थ्याची कुवत जी आहे विद्यार्थ्याचा जो काही इंटरेस्ट आहे म्हणजे त्याला काय करायचं आहे हे देखील पाहिलं पाहिजे आणि बऱ्यापैकी मला वाटतं BSW झाल्यानंतर म्हणजे 12वी झाल्यानंतर एखाद्या अभ्यासक्रमाकडे कुठं जर विद्यार्थ्याला वळायचं आहे विद्यार्थ्याला कुठेतरी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घ्यायचा आहे यावेळेला पालकांच्या गायडन्सची नक्कीच गरज असते मला वाटतंय पालकांनी हा विचार करणं गरजेचं आहे की पारंपरिक शिक्षण पद्धतीमधून विद्यार्थी आपण घडवून त्याला BA BCom BSc करून परत आणखीन जसे कित्येक हजारो लाखो बेरोजगार तरुण जसे आहेत त्या यादीमध्ये आपल्या मुलांचं नाव घालून आणखीन बेरोजगारी वाढवायची आहे का त्यांना व्यवसाय आधारित शिक्षण देऊन BSW सारखं शिक्षण देऊन त्याला लवकरात लवकर नोकरी उपलब्ध व्हावी किंवा त्याचं करिअर लवकर व्हावं किंवा त्याने स्वतःचा उद्योग व्यवसाय उभारावा यासाठी प्रयत्न करायचं हे पालकांनी ठरवलं पाहिजे त्याचबरोबर पालकांसाठी देखील मला वाटतं थोडंसं मला या ठिकाणी सांगायला आवडेल की विविध क्षेत्र आहेत जसं मी तुम्हाला मागे सांगितलं की हॉस्पिटलसारखं समजा क्षेत्र आपण पकडूया त्याच्यामध्ये रुग्णालये असतील विविध रुग्णालये असतील मानसिक रुग्णालये असतील पुनर्वसन केंद्र असतील विविध म्हणजे एक या आपल्या जळगावसारख्या ठिकाणी पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये समुपदेशन केंद्र आहेत महिला बाल सुधारगृह आहेत त्यांना समुपदेशन करणारी केंद्र आहेत किंवा या सगळ्यांबरोबरच विविध संस्था ज्या उभ्या आहेत ग्रामीण भागामध्ये ज्या ग्रामीण भागाचा कायापालट करतायत म्हणजे डेव्हलपमेंटल सेक्टर आपण म्हणतो विकासात्मक त्याच्यामध्ये विविध संस्था विविध असे प्रोजेक्ट घेऊन काम करतायत म्हणजेच काय जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही बघत असाल विविध खाती आहेत विविध विभाग आहेत म्हणजे सॅनिटेशन विभाग वेगळा आहे की नाही महिला बालकल्याण विभाग आहे समाज कल्याण विभाग आहे वेगवेगळे आरोग्य विभाग आहे इथं शासनाचे खूप उपक्रम राबवले जातात
0: बरोबर
1: शासनाच्या खूप स्कीम राबवल्या जातात खूप प्रोग्राम्स आहेत या सगळ्या प्रोग्राम्समध्ये विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी आहे MSW आपल्या BSW विद्यार्थ्यांना म्हणजे त्यांनी BSW केलं की जिल्हा परिषदेमार्फत जितक्या जितक्या योजना राबवल्या जातात जितके जितके विभाग आहेत जिल्हा परिषदेचे विशेषतः मी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचं सांगतो मॅडम किंवा आपल्या आदिवासी विभागातल्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो तर हे पालकांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की या सगळ्या ठिकाणी विद्यार्थी BSW झाल्यानंतर आपला नोकऱ्या करू शकणार आहेत किंवा त्या प्रोजेक्टला घेऊन काही त्यांच्या संस्थांच्या मार्फत स्वतःच्या स्थापन करून खूप चांगल्या पद्धतीनं रोजगार वृद्धी किंवा इतरांना देखील रोजगार देऊ शकणार आहेत. त्याचबरोबर जर तुम्ही पाहिलं गव्हर्नमेंटचे असे शासनाचे खूप मोठे मोठे वेगवेगळे विभाग आहेत, समाज कल्याण विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, महिला व बालकल्याण विभाग असेल, आदिवासी विभाग असेल, आदिवासी विकास विभाग, या सगळ्या विभागांमध्ये देखील BSW केलेले विद्यार्थी किंवा MSW केलेले विद्यार्थी हे चांगल्या पद्धतीने नोकऱ्या करत आहेत. त्यामुळे मला वाटतं की या दृष्टिकोनातून देखील पालकांनी या रोजगाराच्या आणि उद्योग व्यवसायाकडे पाहिलं पाहिजे की त्यांचा विद्यार्थी, त्यांचा जो पाल्य आहे तो BSW केल्यानंतर आणि MSW केल्यानंतर तो बेरोजगार राहणार नाही आणि इतरांच्या तुलनेमध्ये, इतर अभ्यासक्रमांच्या तुलनेमध्ये त्याला लवकरात लवकर त्याला नोकरी किंवा उद्योग व्यवसाय करण्यासाठी संधी मिळणार आहे.
0: वा वा, खूपच छान. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आजचा तरुण हा केवळ नोकरी मागणारा नाही तर नोकरी देणारा सुद्धा बनू इच्छितो आणि नक्कीच या अभ्यासक्रमानंतर त्याची ही इच्छा पूर्णच होऊ शकते. ग्रामीण आर्थिकदृष्ट्या मागास किंवा गरजू विद्यार्थ्यांसाठी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर शासकीय किंवा संस्थात्मक पातळीवर काही शिष्यवृत्ती योजना सुद्धा उपलब्ध आहेत का?
1: यस. आता याच्याबद्दल जर बोलायला गेलं तर तुम्हाला माहिती आहे की आता बेसिकली आपले जे जे विद्यार्थी शिक्षण प्रवाहामध्ये आहेत त्यांना आपण म्हणू की सरकारनी अशा काही संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत की बरेचसे विद्यार्थी असतात मॅडम, तुम्हाला माहिती आहे की ग्रामीण भागातून येतात, आदिवासी भागातून येतात, काही विद्यार्थी असे आहेत की त्यांना स्वतःचा उदरनिर्वाह करणं देखील अवघड झालेलं असतं. अशा परिस्थितीमध्ये जर विद्यार्थी आपल्या MJ सारख्या महाविद्यालयामध्ये येत असेल, तुम्ही आता बघत असाल की MJ सारखं आपलं जे महाविद्यालय आहे ते रावेर, यावल किंवा सातपुडा इकडून देखील येणाऱ्या खूप खूप
0: विद्यार्थी असतात, त्यांना नक्कीच सपोर्ट मिळत असतो,
1: फायदा मिळत असतो. आणि जर आपण पाहिलं की आपले मुख्य ट्रस्टी जे आहेत, आपले अध्यक्ष आहेत आपल्या खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे आदरणीय आनंदकुमार बेंडाळे साहेब, त्यांचा देखील एक विजन आहे आणि मला वाटतं की त्यांनी परंपरेने शासनाकडून ज्या काही स्कॉलरशिप मिळतात, ज्या काही शिष्यवृत्त्या मिळतात, ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना समाधान मानावं लागतंच, त्यात काही विषय नाही. पण आपले बेंडाळे साहेब असतील, आपले अध्यक्ष किंवा प्राचार्य महोदय असतील, भारंबे सर, या सगळ्यांनी बाहेर इतर सोर्सेसमधून देखील विद्यार्थ्यांना काही स्कॉलरशिप वगैरे मिळू शकतील का, या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करीत असतात. आणि तुम्ही जर पाहिलं मॅडम की बऱ्याचशा ठिकाणी आजकाल मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या आहेत, ठीक आहे, उदाहरणार्थ TCS सारखी मोठी कंपनी आहे किंवा आणखीन अशा बऱ्याच, मी नावं मुद्दा म्हणून घेणार नाही, पण अशा खूप काही कंपन्या आहेत त्या शिष्यवृत्त्या ऑफर करतायत. आणि बऱ्याचशा कंपन्या अशा आहेत मॅडम की त्या व्यावसायिक शिक्षणालाच चांगल्या पद्धतीनं तुम्हाला स्कॉलरशिप किंवा शिष्यवृत्ती उपलब्ध करून देत असतात. फॉर एक्झाम्पल, मी नावं घेत नाही म्हटलं तरी एक नाव सांगतो तुम्हाला, सायबेज नावाची एक स्कॉलरशिप आहे. मला वाटतं अशा स्कॉलरशिपचा देखील विद्यार्थ्यांना BSW आणि MSW आपल्याला नक्कीच फायदा करून घेता येईल. आणि सरकारची जी काही आपण मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती म्हणतो किंवा समाज कल्याण विभाग आहे त्याच्याकडून जी काही येणारी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आहे, म्हणजे महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतल्यानंतर फ्रीशिप असेल किंवा या सगळ्या ज्या शिष्यवृत्ती आहेत, याच्या व्यतिरिक्त आपल्या MJ येणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी, ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा आदिवासी पाड्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण नक्कीच वेगवेगळ्या शिष्यवृत्ती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न मॅडम करणार आहोत, ज्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी BSW सारख्या ज्या उपलब्ध आहेत अशा शिष्यवृत्ती आपण उपलब्ध करून देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत.
0: वा वा, नक्कीच आपल्या महाविद्यालयात या MSW किंवा BSW या कोर्सेससाठी ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खरं तर ही पर्वणीच म्हणायला हवी. छानच.
1: येस मॅडम.
0: तर सर मला सांगा ना, जे विद्यार्थी बाहेर गावाहून येतात किंवा ग्रामीण भागातून इथं शिकायला येतात त्यांच्यासाठी महाविद्यालयात किंवा विभागात हॉस्टेल किंवा वसतिगृहाची काही व्यवस्था उपलब्ध आहे का?
1: येस, मला वाटतं आपल्याला माहिती आहे की MJ कॉलेजमध्ये यापूर्वी मुलींचं असं वसतिगृह एक वेगळं अस्तित्वात होतं आणि आहे. तर मुलींसाठी तर नक्कीच 100% याची व्यवस्था आहे. आणि मला सांगायला आनंद होतो, आवडेल की आपलं मुलांसाठी देखील सुसज्ज असं वसतिगृह तयार झालेलं आहे. आणि आदरणीय अध्यक्ष महोदय बेंडाळे साहेबांनी मला वाटतं यावर्षीपासून वसतिगृह देखील ते खुलं करणार आहेत. त्यामुळे वसतिगृहाचा जो काही विषय असतो मुलांचा, विशेषतः मॅडम तुम्हाला माहिती आहे की आपले आदिवासी पाड्यातून जी मुलं येतात त्यांचा राहण्याचा मूळ विषय असतो. तर बरेचसे विद्यार्थी आपण आता पाहतो की राहण्याची सोय नाही म्हणून प्रवेश घेणं टाळतात किंवा आपापल्या भागामध्ये किंवा विद्यापीठामध्ये राहण्याची अशी स्वतंत्र व्यवस्था आहे, काही विद्यार्थी तिकडे प्रवेश घेतात. तर मला वाटतं की शिक्षण MJ मध्ये उपलब्ध खूप चांगलं आहे, शिक्षणाची गुणवत्ता आहे, अतिशय छान पद्धतीचं शिक्षण दिलं जातं. BSW सारखं शिक्षण आता तुम्ही म्हणत असाल तर आपण आपल्या BSW साठी MSW साठी पुण्या मुंबईच्या तुलनेमध्ये तितक्याच किंवा त्याच्यापेक्षा आणखीन चांगल्या पद्धतीनं शिक्षण देण्याचा प्रयत्न यावर्षीपासून चालू केलेला आहे. तसे आपल्याकडे फॅकल्टी देखील उपलब्ध आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांनी मला वाटतं कुठं राहण्याची जी काही सोय आहे त्यांची वसतिगृहाची, ही MJ ची मिटलेली आहे. मुलांसाठी जी काही विशेषता होती मुलींसाठी आहेच, तर वसतिगृह मिळतंय त्यामुळं वसतिगृहाची सोय देखील होत असल्यामुळं आपल्याकडे मला वाटतं यायला हरकत नाही, मुलांना ती देखील सोय होऊन जाणार आहे. अगदी मोजक्या मला वाटतं अगदी कमी दरामध्ये त्यांची ती व्यवस्था होणार आहे.
0: सर आणखी एक प्रश्न मला विचारायचा आहे की या अभ्यासक्रमाची फीस नेमकी किती आहे?
1: हा मॅडम, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो, कारण पालकांचा तो मूळ कन्सर्न असतो की आपला जर पाल्य एखाद्या चांगल्या अभ्यासक्रमाला घालायचा आहे,
0: बरोबर,
1: आणि विशेषतः व्यवसाय आधारित एखाद्या अभ्यासक्रमाला त्याचा ऍडमिशन करायचं आहे, प्रवेश करायचा आहे, तर बाबा फी खूप मोठी असेल, मग काय करायचं?
0: हा प्रश्न असतोच,
1: हो ना. शिक्षण संस्था मोठ्या फी घेतात, मग तसे रिझल्ट देतील का वगैरे वगैरे प्रश्न असतात. पण मला सांगायला आवडेल की मुळात MJ कॉलेज जे स्थापन झालं ते मुळातच विजनमध्ये जर आपल्या जर तुम्ही पाहिलं की गोरगरिबांसाठी, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी अगदी माफक दरामध्ये सगळ्या शिक्षण व्यवस्था, सगळ्या अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याचा मूळ हेतू आपल्या विजनमध्येच, मिशनमध्येच असल्यामुळं BSW अभ्यासक्रमाची देखील फी अतिशय कमी, तोकडी अशी ठेवण्यात आलेली आहे. तुलनात्मकदृष्ट्या ती कमी आहे, 6,515 रुपये अशी मॅडम BSW च्या अभ्यासक्रमाची फी आहे, आणि MSW साठी 16,310 रुपये, म्हणजे अगदी कमी अशी ही फीस ठेवलेली आहे. आणि मुलांना स्कॉलरशिप मिळणारच आहे, त्याच्यामुळे मला वाटतं ही फी देखील त्याच्यामध्ये आणखीन कव्हर होऊन जाते.
0: बरोबर,
1: येस, तरी फी अशी खूप कमी आहे.
0: तर नक्कीच विद्यार्थ्यांनी MJ कॉलेज कॅम्पसमध्ये BSW आणि MSW या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नक्की संपर्क साधावा. खूप खूप धन्यवाद चेतन सर, आपण आज वेळात वेळ काढून आपल्या MJ कट्ट्यावर आलात आणि BSW MSW अभ्यासक्रमांबद्दल तसेच त्यामधील करिअरच्या सुवर्ण संधींबद्दल अत्यंत सोप्या भाषेत आणि सविस्तर मार्गदर्शन केलं. तुमच्या या मार्गदर्शनामुळे नक्कीच अनेक विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील संभ्रम दूर झाला असेल आणि त्यांना एक नवी दिशा मिळाली असेल. तर विद्यार्थी मित्र हो, नव्या वाटा चोखाळण्याची हीच वेळ आहे. योग्य निर्णय घ्या आणि आपलं उज्ज्वल भविष्य साकारा. आजच्या MJ कट्टा या सदरात आज आपण इथंच थांबत आहोत. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह, विषयासह आणि मार्गदर्शक पाहुण्यांसह. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: धन्यवाद.
2: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
3: हाय, मी आहे RC विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
4: Tune in anywhere. Radio Manbhavan 90.8 FM.

तो साधारण रात्री 10 सुमार असेल. सरपंचांच्या नातवाबरोबर आम्ही जीपनी शेतावर चाललो होतो. सांजावल्या नदीतल्या झाड्यांवर पक्षी विसावले होते. इथे रस्ता नदीच्या अगदी जवळ आलेला होता. जीप देखील मध्यम गतीने घरघरत शांत चालली होती. अचानक जीप थांबली. अगं बाबो, वागरू! अगदी घाबरट आवाजात तो ओरडला. पाहतो तर काय, समोर रस्त्याच्या मध्यभागी एक भली मोठी वाघीण, चुकलं, बिबटीण आडवी पसरली होती आणि तिच्या वळवळणाऱ्या शेपटीबरोबर 3 बाळं उड्या मारत होती. बाळं अगदी गोंडस होती, छान गुटगुटीत. आई शांतपणे लोळत पडली होती आणि शेपटीचं फक्त शेवटचं टोक वळवळत होतं. पिल्लं त्याच्याशी खेळत होती. ही त्यांनी पुढे करायची शिकार जी होती त्याची पूर्वतयारी होती. मला आणि माझ्या नवऱ्याला उघड्यावर जंगली जनावरं पाहायची सवय होती. सरकारतर्फे जो व्याघ्र प्रकल्प आहे त्यामध्ये दर 3 वर्षांनी प्राण्यांची मोजदात होते. यावेळी प्रशिक्षित अशा नागरी लोकांनाही सहभागी करून घेतलं जातं. शिवाय भटकंतीची आवड होती ती वेगळीच. थोडक्यात काय तर आम्ही अनेक वेळा जंगलात राहिलो होतो आणि वेगवेगळ्या जंगली प्राण्यांची गाठ देखील पडली होती. त्यांच्या स्वभावाची साधारण ओळख नक्कीच होती, पण पिलांसकट वाघीण असं पहिल्यांदाच पाहत होतो. अशी वाघीण नक्कीच धोकादायक असते, पण तिच्यातील आई पाहून मात्र आम्ही अगदी मंत्रमुग्ध झालो. जीपचे दिवे चालूच होते. तिचे डोळे दिपल्यामुळे ती एकटक आमच्याकडे पाहत राहिली. असा बराच वेळ गेल्यावर आम्ही भानावर आलो आणि मग जीपचे दिवे विझवायला लावले. तेव्हा कुठे ती शांतपणे चालत पिलांना घेऊन नदीवर गेली, आमच्या तिथे असण्याची जरा देखील दखल न घेता. तो आमच्यावरचा विश्वास होता की स्वतःच्या क्षमतेबद्दलचा आत्मविश्वास की दोन्ही थोडं थोडं. काय असेल ते ती बिबटीणच जाणे. घराजवळ एक डवरा होता, म्हणजे साधारण 3 फूट व्यासाची ओलसर अशी जमीन. 12 महिने असणाऱ्या ओलीवर हर प्रकारची फुलपाखरं, किडे, मुंग्या, कितीतरी पक्षी यायचे. या थोड्याशा ओलाव्यावर आनंदाने घिरट्या घालणारं जीवन पाहिलं की अगदी थक्क व्हायला व्हायचं. तिथे मागे घायपाताची झाडं होती, घायताळ म्हणायचो त्याला. त्यामध्ये नेहमी साप वावरताना दिसायचे. माझी आई आणि आत्या तिथे राहायच्या. पहाटे उठून आवारभर फिरायच्या, काळजी वाटायची थोडी. म्हणून घायपात उपटायला एका माणसाला बोलवलं होतं. नेहमीसारखं आजोबा मंडळ येऊन बसलं होतं. घायपात उपटून झाले होते. अपेक्षेपेक्षा कमीच वेळ लागला. मनात आलं, छान उतारावर आणि घराच्या अगदी जवळ अशी जागा आहे, छोटं शेततळं बनवता आलं तर पाहावं. अजून थोडं खणल्यावर उमराचं खोड लागलं. त्याच्या गुलाबीसर रंगामुळे ते उमराचंच आहे हे लगेच कळलं. सगळे म्हणायला लागले, इथे नक्की पाणी लागेल. पुढचा तो डवरा देखील हेच सांगत होता. दिवसाची मजुरी तर द्यावीच लागणार होती. म्हटलं, खण अजून 1.5 हात खड्डा झाला असेल किंवा नसेल. अचानक गणपती आणि लक्ष्मीच्या चकचकीत चपट्या मूर्ती निघाल्या. आश्चर्य वाटलं. आमच्या आधी इथं फारसं कोणी येत नव्हतं आणि जे येत होते ते डवऱ्याचा नको तो उपयोगच करायचे. आणि हे देव ह्या भागातले नक्कीच नाहीत असं आजोबा मंडळाचं ठाम मत होतं. घरोघर काळूबाई, शंकर नाहीतर दत्त असायचा. ट्रान्सपोर्टवाले असतील तर बालाजी नाहीतर अंबाबाई पण दिसायची. आता तर सगळा गाव गोळा झाला. 4-5 फूट खणून झालं असेल नसेल, एकदम पाणी उलटं उसळायला लागलं. प्रचंड वेगाने उसळणारं कारंज पाहून माणसं पटापट बाजूला झाली. डोंगरावर तळं आहे त्यामुळे हे कारंज उडत होतं यात काही फारसं विशेष नव्हतं. पण आधी निघालेल्या पतवा आणि आता हे उसळणारं पाणी म्हणजे जत्रा भरायला अगदी पुरेसं खाद्य होतं. या जागेभोवती भातखाचर होतं. ते पूर्ण भरलं तरी पाणी काही थांबेना. आणि मग आई घाबरली. रात्री एका शेतकरी कुटुंबात जाऊन राहिली. अहो, सकाळ झाली तरी पाण्याचं वाहणं आपलं चालूच. कोणीतरी जाऊन भैरोबाला नारळ फोडला आणि त्याचं थोडंसं पाणी आणून ह्या पाण्यावर शिंपडलं. 1.5-2 तासानंतर पाण्याचं प्रमाण हळूहळू कमी होत गेलं. भैरोबाच्या कर्तृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं. तिथे छोटी विहीर आणि डवऱ्यावर छोटा हौद बांधून घेतला. यानंतर 10 वर्ष आई तिथे राहिली. पाण्याची पातळी 2.5 फुटाहून कधीही कमी झाली नाही. पूर्ण उपसली तरी 1.5 तासामध्ये पुन्हा पाणी आपलं असायचं. पावसाच्या तोंडावर हौद कोरडा व्हायचा. विहिरीत पाणी नाही
असं फक्त 3-4 दिवस असायचं. या 3-4 दिवसात तिथे एक नाटक नेहमी घडायचं. विहीर ते हौद या मधल्या झऱ्यामध्ये नागाची एक जोडी एकत्र यायची. जोडी म्हणण्यापेक्षा ते तिघ असायचे. म्हणजे त्यातले जे वळसे घालत उभे राहतात ना, ते असतात दोन्ही नर. आणि मादी कुठेतरी पलीकडे शांतपणे पडून हे सगळं युद्ध पाहत असते. त्याच्यामध्ये जो जिंकतो त्याच्याबरोबर ती चालायला लागते, मागे उरलेल्याचं काय झालं याचा जरा सुद्धा विचार न करता. एकमेकात 2-3 दिवस अगदी गुंग असायचे ते. त्यांच्या फुतकारांनी परिसर जागा झालेला असायचा आणि त्यांना हळदी कुंकू वाहण्याची बायकांची घाई उडालेली असायची. हे 3-4 दिवस पार पडले की हमखास पाऊस पडायचा, झरे सुरू व्हायचे. तो नागाचा ब्रीडिंग सीझन होता आणि नाग ठराविक जागेवर राहतात, ठरलेल्याच मार्गाने जाये करतात आणि ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या पद्धतीनेच वावरतात हे नंतरच्या वर्षांनी आम्हाला शिकवलं होतं. आमच्या या विहिरीभोवती एवढे योगायोग गोळा झाले होते की एखादं तीर्थक्षेत्र जन्माला घालणं आम्हाला अगदी सहज शक्य झालं असतं. पण यांच्यासारख्या शिकलेल्या माणसांची डोसकी सारखा अभ्यास करून हलकी वातात आणि मग असं द्याव दारी आला तरी खुटाणा करत हिंट्यात. आमच्याबद्दलचं हे मत अगदी ठाम झालं होतं. ते काही असलं तरी इतर बाबतीत मात्र आजही हे लोक आम्हाला विचारतात. गाव सोडून 7-8 वर्ष झाली तरी आमचं नाव निघतं. पुण्याला आल्यावर मुद्दाम वाकडीवाट करून आम्हाला भेटायलाही येतात. थोडक्यात काय तर नवऱ्यांनी जरा दाढी वाढवायचं मनावर घेतलं असतं तर आमचा चरितार्थ अगदी घर बसल्या छान चालला असता. आजकाल देवाचा धंदा जाम तेजीत आहे राव, छान श्रीमंत झालो असतो. पण आमच्या शिक्षणाने आमचा घात केला हो.

0: 107.4 FM तुम्ही ऐकत आहात विद्यावाणी सामुदायिक रेडिओ, आपला आवाज आपला रेडिओ. प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम लेट्स टॉक. मित्रो, या कार्यक्रमात आत्तापर्यंत आपण व्हर्बल कम्युनिकेशनबद्दलची माहिती घेतलीत. आजच्या भागात आपण नॉन व्हर्बल कम्युनिकेशनबद्दल माहिती करून घेणार आहोत. ही माहिती आपल्याला देत आहेत जीवन कौशल्य प्रशिक्षक डॉक्टर राम गुडगिला. त्यांच्याशी संवाद साधलाय महेशने. ऐकूयात कार्यक्रम लेट्स टॉक. मित्रांनो नमस्कार. 107.4 FM मी महेश आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो लेट्स टॉक या कार्यक्रमात. या कार्यक्रमात आपण कसं बोलायचं हे शिकतो. तुम्ही म्हणताल अरे कसं बोलायचं हे ह्यात काय सांगण्यासारखं आहे, पण आपण जेव्हा बोलतो, आपण जेव्हा संवाद साधतो, तो प्रभावी आणि परिपूर्ण कसा होईल यासाठी आपण मार्गदर्शन घेत आहोत या लेट्स टॉक या कार्यक्रमात. या कार्यक्रमात आपल्याला मार्गदर्शन करतायत आपले मित्र डॉक्टर राम गुडगिला. डॉक्टर राम, लेट्स टॉक या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद सर, आणि सगळ्या श्रोत्यांना नमस्कार.
0: मित्रांनो, मागील भागात आपण व्हर्बल कम्युनिकेशनबद्दल बोललो होतो, ज्यामध्ये आपण भाषा, आत्मविश्वास किंवा एखाद्या विषयावरचा फोकस, बोलण्यातली क्लॅरिटी हे किती महत्त्वाचं याविषयी जाणून घेतलं होतं. आज आपण बोलणार आहोत ते नॉन व्हर्बल कम्युनिकेशनबद्दल. आता हा प्रश्न पडला असेल की नॉन व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये नक्की काय काय येणार आहे आणि कोणकोणत्या गोष्टीविषयी आपण बोलणार आहोत. मित्रांनो, आपण बऱ्याच वेळा हे अनुभवलं असेल की आपण जेव्हा एखाद्याशी संवाद साधत असतो तर समोरचा आपल्याकडे कशा प्रकारे बघतोय, कशा प्रकारे त्याची हालचाल आहे हे फार मॅटर करत असतं, आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या नॉन व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये येणार आहेत. पण या सगळ्या गोष्टी आज आपण विस्तृतपणे जाणून घेणार आहोत डॉक्टर राम यांच्याकडून. डॉक्टर राम, व्हर्बल कम्युनिकेशन हे सहजासहजी लगेच लक्षात येतं की जे काय आपण बोलतो त्यात आपण काय काय सुधारणा केली शकतो, पण नॉन व्हर्बल कम्युनिकेशन फार मोठा हा विषय होऊ शकतो. तर नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आपण जर मित्रांना सांगायचं म्हटलं तर हे नेमकं काय आहे आणि कशा प्रकारे ते घडत असतं.
1: एक गोष्ट सगळ्यांनी अधोरेखित करायला पाहिजे की मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे आणि त्याला बोलणं त्याच्या जीवनातला एक अविभाज्य घटक आहे, की ज्याला त्याच्या भावना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, त्याचे विचार लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा त्याच्या मनात काय चाललं आहे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला वेगवेगळे माध्यम वापरावे लागतात. आणि त्यात आपल्याला जो प्रामुख्याने माहिती आहे तो आहे शब्दांनी, पण शब्दाने, भाषेने, लेखी स्वरूपात. पण ह्या सगळ्यांचा जो काही ओव्हरऑल इम्पॅक्ट आहे, सगळ्यांचा जो काही ओव्हरऑल इफेक्ट आहे, हा आणखी प्रभावीपणे होण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाच्या घटकाची गरज असते, त्याला आपण नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणतो, किंवा जो देहबोलीतून, शारीरिक हालचालीतून, याच्या सगळ्या मुद्द्यांवर आपण आज जी चर्चा करणार आहोत की तो ह्या पूर्ण संवादाचा जवळपास 60-70% भाग होतो, की ज्याच्यातून आपल्याला समोरच्या माणसाच्या मनातलं भाषेपेक्षा जास्त किंबहुना त्याच्या पूर्ण संवादातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आपल्याला कळू शकतो. म्हणजे जे विद्यार्थी मित्र आहेत ते ज्यावेळी ऐकतील त्यांना हे अगदी समजेल की बऱ्याच वेळा काय असतं की आत्ताचा हा जो युग आहे हा मोबाईल फोनचा किंवा डिजिटल मीडियाचा युग आहे, आणि तुम्हाला हे माहिती आहे की तुम्ही तुमच्या मित्राला काहीतरी महत्त्वाचं सांगता आणि तो मोबाईलमध्ये बघतोय आणि तो म्हणतोय बोल, तुम्ही ऐकतोय, बोल बोल ऐकतोय मी, त्यावेळी आपल्याला लक्षात येतं खऱ्या अर्थाने नॉन व्हर्बल कॉन्व्हर्सेशन काय, की तर तो ऐकत आहे की नाही हे आपण शुअर नाहीये, पण तो ज्या पद्धतीने दुसऱ्या गोष्टीत गुंगलाय, तो आय कॉन्टॅक्ट देत नाही, ह्याच्यातून आपल्याला समजू शकतो की हा जो काही पार्ट आहे त्या कॉन्व्हर्सेशन मधला आहे, दॅट इज नॉन व्हर्बल कॉन्व्हर्सेशन.
0: सर, तुम्ही आय कॉन्टॅक्ट म्हटल्यावर मला वाटतं मित्रांच्या आवडीचा विषय आहे की डोळे फार बोलके असतात आणि कुणाचे डोळे काय बोलतात हे सतत मला वाटतं की प्रत्येक जण शोधत असतं, आपल्यासाठी कुणाचे डोळे काय बोलतात का हे बरेच विद्यार्थी शोधत असतील. आपण जेव्हा नॉन व्हर्बल कम्युनिकेशन बद्दल बोलतोय, व्हर्बल कम्युनिकेशन मध्ये आपलं भाषेवर प्रभुत्व असणं, फोकस बोलणं, मोजक्या शब्दात आपला मुद्दा सांगणं ह्या फार महत्वाच्या गोष्टी, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन हे का महत्वाचं ठरतं?
1: शब्दाने तुमच्या भावना ज्यावेळी आपण व्यक्त करतो तर मला असं वाटतं ते खूप सोपं आहे, कारण की त्याच्यात तुम्ही मॅन्युप्युलेशन करू शकता, तुम्ही थोडंसं ट्विस्ट आणू शकता. की बऱ्याच वेळा कधी कधी असं होतं की आपल्याला खरंच एखादी गोष्ट आवडत नसते पण आपण म्हणतो की खूप छान आहे, म्हणजे आपण मॅन्युप्युलेटिव्ह नोटला जाऊ शकतो, आपण त्याच्यात थोडासा वेगळा अनुभव देण्यासाठी, समोरच्या माणसाला चांगलंच म्हणण्यासाठी प्रयत्न करत असतो. पण शारीरिक हालचालीतून असं लक्षात येतं की हा जो माणूस बोलतोय की तो स्वतः कन्व्हिन्स नाही, इथे सगळ्यात जास्त महत्त्व येतो आपल्याला नॉन व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये. आणि तो व्यक्तीच्या त्याच्या व्यक्तिमत्वाच्या बद्दल सांगण्यासाठी खूप पुरेसा ठरतो. ज्यावेळी विद्यार्थी मित्र वर्गात असतात, ऍडमिशनच्या प्रक्रियेत असतात, ज्यावेळी त्या नोकरीच्या प्रक्रियेत असतात, ज्यावेळी ते प्रेझेंटेशन करतात, ज्यावेळी ते ओरल वायवा एक्झाम्स देतात, या सगळ्या सिच्युएशनमध्ये हा जो काही भाग आहे हा प्रचंड महत्त्वाचा ठरतो. कारण हा त्या व्यक्तीच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाबद्दलचा आरसा आहे. कारण की शब्दांचा वापर झाला तर त्या माणसाबद्दल आपण समजू शकतो, त्याच्या ज्ञानाबद्दल आपण समजू शकतो, पण तो खरंच त्या सगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये स्वतः कन्व्हिन्स्ड आहे का, स्वतः आत्मविश्वासपूर्ण जीवन जगतोय का, किंवा आत्मविश्वासाने काही गोष्टी करतोय का, या सगळ्यांचा उघड आरसा मी तर म्हणेन नॉनव्हर्बल कम्युनिकेशन आहे. आणि अनेक कम्युनिकेशन स्किल्सच्या अनेक तज्ज्ञांनी या गोष्टीवर सारखं मत व्यक्त केलेलं आहे की तुमचं व्हर्बल कम्युनिकेशन तर स्ट्रॉंग पाहिजेच, पण तुमच्या देहबोलीतून तुम्ही जे काही सांगणार आहात, जे काही दर्शवणार आहात, तेच खऱ्या अर्थाने तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल लोकांना जास्तीत जास्त माहिती करून देणार आहे. आणि म्हणून मी असं म्हणेल की ज्यावेळी तुम्ही संवाद साधताय त्यावेळी तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे, तुमचा एकूण वावर कसा आहे, याबद्दलची थोडक्यात पटकन माहिती कुठल्याही तज्ज्ञाला तुमच्या नॉन व्हर्बल शारीरिक हालचाल, तुमची देहबोली, तुमचे आय कॉन्टॅक्ट या सगळ्या मुद्द्यांच्या आधार त्याला लगेच कळणार आहे, आणि म्हणून ती खूप महत्त्वाची.
0: डॉक्टर राम, आपण बऱ्याच वेळा म्हणतो की तो मनापासून बोलत नव्हता, मला वाटतं की तो पण एक भाग असतो की त्याच्या बोलण्यात आणि त्याच्या वागण्यात कुठेतरी तो डिफरन्स दिसत होता, आणि नॉन व्हर्बल कम्युनिकेशन तिथं फार महत्त्वाचं ठरतं. आणि विशेषतः जेव्हा विद्यार्थी इंटरव्ह्यू द्यायला जातात, मीही त्या प्रोसेसमधनं गेलेला आहे, बऱ्याच वेळा ह्या गोष्टी फार मॅटर करत असतात की तुम्ही कशाप्रकारे तिथं तुम्हाला प्रेझेंट करत आहात आणि तुम्ही कशाप्रकारे उत्तरं देत आहात. आणि अशा वेळेस मग ते आय कॉन्टॅक्ट असेल, तुमची बसण्याची पद्धत असेल, तुमचं ड्रेसिंग असेल, अशा बऱ्याचशा गोष्टी ह्या नॉन व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये येत असतात. श्रोतेहो, आताच आपण नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे काय आणि ते का महत्वाचे आहे याविषयी जाणून घेतलं. लेट्स टॉक या कार्यक्रमात ही माहिती आपल्याला दिली होती जीवन कौशल्य प्रशिक्षक डॉक्टर राम गुडगिला यांनी. लेट्स टॉक हा कार्यक्रम आपण विद्यावाणीवरून 107.4 FM वरून ऐकलात.

ते का महत्वाचे आहे याविषयी जाणून घेतलं. लेट्स टॉक या कार्यक्रमात ही माहिती आपल्याला दिली होती जीवन कौशल्य प्रशिक्षक डॉक्टर राम गुडगिला यांनी. लेट्स टॉक हा कार्यक्रम आपण विद्यावाणीवरून 107.4 FM वरून ऐकलात.

ते का महत्वाचे आहे याविषयी जाणून घेतलं. लेट्स टॉक या कार्यक्रमात ही माहिती आपल्याला दिली होती जीवन कौशल्य प्रशिक्षक डॉक्टर राम गुडगिला यांनी. लेट्स टॉक हा कार्यक्रम आपण विद्यावाणीवरून 107.4 FM वरून ऐकलात.

ते का महत्वाचे आहे याविषयी जाणून घेतलं. लेट्स टॉक या कार्यक्रमात ही माहिती आपल्याला दिली होती जीवन कौशल्य प्रशिक्षक डॉक्टर राम गुडगिला यांनी. लेट्स टॉक हा कार्यक्रम आपण विद्यावाणीवरून 107.4 FM वरून ऐकलात. 107.4 तुम्ही ऐकत आहात विद्यावाणी सामुदायिक रेडिओ, आपला आवाज आपला रेडिओ. प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम लेट्स टॉक. मित्रो, या कार्यक्रमात आतापर्यंत आपण व्हर्बल कम्युनिकेशनबद्दलची माहिती घेतलीत. आजच्या भागात आपण नॉन व्हर्बल कम्युनिकेशन बद्दल माहिती करून घेणार आहोत. ही माहिती आपल्याला देत आहेत जीवन कौशल्य प्रशिक्षक डॉक्टर राम गुडगिला.

रामकृष्ण हरी। आठवणी ह्या नेहमीच अविस्मरणीय असतात। काही वेळा आपण रडलेले क्षण आठवून खूप हसत असतो, तर काही वेळा आपण आनंद साजरा केलेले क्षण आठवून खूप रडतो। हीच आयुष्याची गंमत आहे। त्याप्रमाणेच सुख आणि वय ह्या दोघांचं कधीच पटत नाही, कारण खूप मेहनत करून सुखाला घरी घेऊन आलो तर वय नाराज होऊन निघून गेलेलं असतं। म्हणून तुमचं कार्य संपलं असेल तर बाजूला व्हा आणि दुसऱ्यासाठी मार्ग मोकळा करा। हा संतोष बाळगा की जे जे प्राप्त झालंय तेवढंच समाप्त झालंय। रामकृष्ण हरी।

नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभवन 90.8 FM. शुभ दिन आयोरे आर जे शुभांगी सोबत. आज 13 जून. आठवड्याचा हा शेवटचा भाग आपल्या कुटुंबात आनंदाचे क्षण घेऊन येऊ हीच सदिच्छा, आणि स्वतःला रिचार्ज करण्यासाठी आजचा हा दिवस लाभलेला आहे तेव्हा हा दिवस तुमचा सदुपयोगी असो हीच इच्छा. 13 जून हा दिवस जागतिक स्तरावर आरोग्य, मानवी हक्क आणि वैद्यकीय जनजागृतीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आंतरराष्ट्रीय अल्बिनिझम जनजागृती दिन. अल्बिनिझम या जनुकीय स्थितीबद्दल समाजात पसरलेले गैरसमज दूर करण्यासाठी आणि अशा व्यक्तींच्या मानवी हक्कांचं रक्षण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांद्वारे आजचा दिवस पाळला जातो. रंग कोणताही असो, माणूस महत्त्वाचा, हाच या दिवसाचा संदेश आहे. भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन सृष्टीतील अत्यंत सशक्त आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री तन्वी आझमी यांचा आज जन्मदिवस. जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेणारे भारताचे महान क्रांतिकारक सरदार उधमसिंग यांच्या बलिदानाचं आणि प्रखर राष्ट्रभक्तीचं आजच्या दिवशी विशेष स्मरण केलं जातं. आपल्या मखमली आवाजाने गझल गायनाला जगभरात एका वेगळ्या उंचीवर नेणारे विख्यात गायक मेहंदी हसन यांची आज पुण्यतिथी. रफ्ता रफ्ता वो मेरी हस्ती का समा हो गए सारख्या त्यांच्या अजरामर गझल आजही रसिकांच्या मनात जिवंत आहेत. आणि आजची बोधकथा. एकदा एका राजाच्या दरबारात दोन हिरे आणले गेले. दोन्हींचा आकार आणि रंग अगदी सारखा होता, पण त्यातील एक खरा हिरा होता आणि दुसरा काचेचा तुकडा होता. दरबारातील कोणालाही खरा हिरा ओळखता येईना. शेवटी एका अंध वृद्धाला बोलवण्यात आलं. त्या वृद्धाने दोन्ही तुकडे हातात घेतले आणि एका सेकंदात खरा हिरा कोणता ते सांगितलं. राजाने आश्चर्यचकित होऊन विचारलं, तुम्ही हे कसं ओळखलं? वृद्ध हसून म्हणाला, महाराज, जो उन्हात ठेवल्यावरही थंड राहिला तो खरा हिरा, आणि जो उन्हाच्या उष्णतेने तापला तो काचेचा तुकडा. तात्पर्य हेच, आयुष्यात परिस्थिती कितीही कठीण आणि आव्हानात्मक आली तरी जो आपलं मन शांत आणि संयमी ठेवतो तोच खरा माणूस हिरा ठरतो. प्रत्येक दिवस शुभ असतोच. ज्या दिवशी तुम्ही माणसाला त्याच्या बाह्यरंगावरून किंवा रूपावरून न पारखता त्याच्या मनाच्या गुणवत्तेवरून ओळखू लागता तो प्रत्येक दिवस तुमच्यासाठी शुभ दिवस असतो. सौंदर्य तात्पुरतं असतं, पण विचारांचं सौंदर्य कायम टिकत असतं. शुभ दिन आयुरेच्या आजच्या भागात मी आरजे शुभांगी तुमची रजा घेते. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.

श्रीराम समर्थ 13 जून प्रपंच हे परमार्थ प्राप्तीचे साधन. फार दिवस नोकरी केली की माणसाच्या मनाला गुलामगिरीची सवय लागते, हे चांगले नाही. काही दिवस तरी माणसाने मालकी हक्काने राहायला शिकले पाहिजे. नोकरी करीत असतानाच अनुसंधानाचा अभ्यास करावा, म्हणजे पुढे नोकरी सुटल्यावर जितका वेळ मिळेल तितका अनुसंधानात जाईल. प्रत्येक मनुष्य जन्माला आल्यापासून परमार्थाचा अभ्यास करतो आहे. प्रत्येक मनुष्याला आनंद किंवा समाधान हवे आहे आणि त्यासाठी त्याची खटपट चालू असते. खरोखर परमार्थाला दुसऱ्याची गरजच नाही, मग दुसरा कोणी आपला परमार्थ बिघडवेल कसा? जगात जे आहे ते सर्व चांगले आहे, आपणच तेवढे बरे नाही. दरवाजे खिडक्या हे जसे घराचे साधन आहे किंवा आपल्या गावी जाण्यासाठी आगगाडी हे जसे साधन आहे, त्याप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी किंवा परमात्म्याच्या प्राप्तीसाठी प्रपंच हे साधन आहे. नाहीतर नुसत्या प्रपंचामध्ये सुख नाही. प्रपंच हा इथून तिथपर्यंत सगळा सारखाच, गरिबाचा असो की आढळ्याचा असो, अधिकाऱ्याचा असो की कारकुनाचा असो, या देशातला असो की त्या देशातला असो, प्रपंचाचा धर्म जो उणेपणा अपुरेपणा किंवा तात्पुरतेपणा, तो कधीही कुठेही बदलत नाही. म्हणून जे आपल्यापाशी नाही ते ज्याच्यापाशी आहे त्याच्या प्रपंचाला पाहून आपण भुलून जाऊ नये, आहे त्यात समाधान ठेवावे. परमार्थात अधिकार कुणी कुणाला देऊन येत नसतो, आपला अधिकार आपल्या कृतीवर अवलंबून असतो. परमार्थाची जाणीव जेवढी दुःखात होते तेवढी सुखात असताना होत नाही, ते सुख शेवटी दुःखातच लुटते. ज्या जाणीवेने आपण सर्व ज्ञान मिळवतो ती काय आहे हे जाणण्याचा कुणी प्रयत्न करीत नाही. वैषयिक बुद्धी विकारांना सामील झाली म्हणजे ते प्रबळ होऊन घातक ठरतात. अशा वेळी मनात येईल तसे वागण्याचे टाळले तर विकार दुबळे होतात. मी विकारवश होत असेन तर अखंड प्रेमयुक्त नामस्मरण करणे जरूर आहे. विकारांना वशन होता प्रारब्धाने आलेले विषय भोगावे म्हणजे त्यांचे काही चालणार नाही. थर्मामीटर ताप दाखवतो घालवीत नाही, तद्वत शास्त्रे आपले चुकते कुठे हे दाखवतात, काय करावे ते दाखवतात, पण करणे आपल्याकडेच आहे. समर्थांना राम दिसला आम्हाला का दिसू नये? तर आम्ही समर्थांप्रमाणे श्रद्धा ठेवून उपासना सतत आणि आदराने करीत नाही. म्हणून कसेही करा पण मी रामाचा आहे ही भावना जागृत ठेवा. नाम जाणून अजाणून श्रद्धेने अश्रद्धेने कसेही घ्या, राम तुम्हाला अन्न वस्त्राला कमी करणार नाही हे खास. नाम श्रद्धेने घेतले तर विशेषच फळ. म्हणून अखंड नामात रंगून आनंदात राहूया. सुखाने प्रपंच करा पण त्यामध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवा, हेच माझे तुम्हाला सांगणे आहे. ज्या

0: अमरत्व।
1: आत्मा ही काही भौतिक शक्ती नव्हे, मानसशक्ती किंवा विचारशक्तीही नव्हे, तो मानसशक्तीचा किंवा विचारशक्तीचा निर्माता आहे। स्वतःच काही मानस किंवा विचारशक्ती नव्हे, तो देह घडवणारा आहे, स्वतःच काही देह नाही। कशावरून उघडच आहे की देह कधी आत्मा असू शकत नाही। का नाही? कारण देह जड आहे, तो चैतन्यवान नाही। मेलेल्या माणसाचं कलेवर किंवा कसायाच्या दुकानातला मासाचा तुकडा कधी चैतन्यवान असतो का? यावर प्रश्न विचारला जाईल, चैतन्य म्हणजे काय? त्याला उत्तर असं की चैतन्य म्हणजे प्रतिक्रिया शक्ती। आता आपण यात अंमळ खोल जाऊया। ही समोर एक सुरई आहे, ती मी पाहतो। आता मी पाहतो म्हणजे खरोखर काय घडतं? त्या सुरईपासूनचे काही प्रकाशकिरण माझ्या डोळ्यामध्ये शिरतात, त्या किरणांनी माझ्या बुबुळांमागच्या पडद्यावर एक चित्र पडतं। ते चित्र नेऊन माझ्या मेंदूला सादर करण्यात येतं, पण अजूनही सुरई पाहणं ही क्रिया झाली नाही। शरीरक्रियाशास्त्रज्ञ ज्यांना संवेदनावाहक ज्ञानतंतू म्हणतात, ते ज्ञानतंतू तो ठसा आत मेंदूपर्यंत घेऊन जात असतात, पण अजूनही पाहण्याची प्रतिक्रिया घडत नाही। मेंदूमधील मज्जा केंद्र तो ठसा मनात सादर करतं, मन प्रतिक्रिया करतं, आणि अशी ही प्रतिक्रिया होता क्षणीच ती सुरई माझ्या मनापुढे लखकन चमकते, म्हणजे ती माझ्या मनाला गम्य होते, म्हणजेच मला ती दिसते। यापेक्षाही एक अगदी आपल्या नेहमीच्या परिचयाचं उदाहरण घ्या, म्हणजे ही गोष्ट अधिक चांगल्या पद्धतीने समजेल। समजा की तुम्ही खूप एकाग्रपणे माझं भाषण ऐकत आहात आणि एक डास तुमच्या नाकाच्या शेंड्यावर बसला असून फक्त डासच देऊ शकतात अशी ती गोड सुखसंवेदना तो तुम्हाला देतो आहे, पण तुम्ही माझं बोलणं ऐकण्यात इतकं तल्लीन झालेला आहात की तुम्हाला त्या डासोबांचं ते चावणं मुळी जाणवतच नाही। पण म्हणजे खरोखर काय बरं घडतं? तो डास तुमच्या कातडीला एके ठिकाणी चावला, तिथे कित्येक ज्ञानतंतू अर्थातच आहेत। त्या ज्ञानतंतूंनी ती विशिष्ट संवेदना मेंदूपर्यंत नेऊन पोहोचवली, मेंदूवर तिचा ठसाही पडला, पण तुमचं मन दुसरीकडे म्हणजे माझं बोलणं ऐकण्यात गुंतलेलं असल्यामुळे त्यांनी प्रतिक्रिया केली नाही आणि म्हणून तुम्हाला त्या डासाचं चावणं जाणवलं नाही। नवा ठसा आत आला, पण मनानं जर प्रतिक्रिया केली नाही तर आपल्याला त्याचा बोध व्हायचा नाही। पण मनाने प्रतिक्रिया करताच आपल्याला त्या ठशाचा बोध होतो, म्हणजेच आपण पाहतो, आपण ऐकतो, आपण अनुभवतो वगैरे। मनाची ही प्रतिक्रिया घडताच सांख्यांच्या शब्दात म्हणायचं झालं म्हणजे मेंदूपर्यंत आलेला तो ठसा उजळून ज्ञानाचं स्फुरण होतं। या एकूण प्रक्रियेमध्ये आपण बघितलं की हा ज्ञानाचा प्रकाश शरीर देऊ शकत नाही, कारण आपण पाहिलं की मनाचं त्या ठशाकडे लक्ष नसेल तर आपल्याला त्याचा बोध होऊ शकत नाही। अशा काही घटना ऐकण्यात येतात की जी भाषा एक व्यक्ती कधीच शिकली नाही ती भाषा काही विशिष्ट अवस्थेत ती व्यक्ती बोलताना आढळलेली आहे। या बाबतीत पुढे चौकशी करता असं निदर्शनाला आलं की तो माणूस आपल्या लहानपणीच ती भाषा बोलणाऱ्या लोकांच्या मध्ये राहिला होता आणि साहजिकच ते ठसे किंवा संस्कार त्याच्या मेंदूंवर राहून गेले होते। ते सगळे संस्कार तिथे साठवले गेले, काहीतरी कारण घडून पुढे मनाने त्यांच्यावर प्रतिक्रिया केली, तात्काळ ते जुने संचित संस्कार उजळून ज्ञानाचं स्फुरण झालं आणि तो मनुष्य ती भाषा बोलू शकला। पण यावरूनही परत हेच दिसून येतं की या साऱ्यासाठी नुसतं मन पुरेसं नाही। मन स्वतःच आणखी कोणाच्या तरी हातातील यंत्र किंवा साधन किंवा उपकरण आहे। या घटनेत त्या माणसाच्या बाबतीत असं घडलं की त्याच्या लहानपणी ती भाषा त्याच्या मनात सामावलेली होती, पण तो मात्र हे जाणत नव्हता। पण अखेर अशी एक वेळ आली की त्याला तिची जाणीव झाली। यावरून हे सिद्ध होतं की मनाखेरीज आणखी कोणीतरी आहे। त्या माणसाच्या लहानपणी त्याच्या मनातील त्या कोणीतरी त्या शक्तीचा उपयोग केला नाही, पण तो मोठा होताच त्या अंतस्थ कोणीतरीनी संधी साधून त्या शक्तीचा वापर केला। सारांश, प्रथम आहे शरीर, द्वितीय आहे मन किंवा विचारांचं साधन, आणि तृतीय आहे त्या मनापलीकडे असलेला आत्मा।

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन अतिशय चांगली बाब म्हणून समोर येत आहे. त्यातही गिरीराज ही नवीन कोंबडीची जात अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला कुक्कुटपालनामध्ये फायदेशीर ठरू शकते हे कृषी विज्ञान केंद्र करडा येथील जे पशुविज्ञान शाखा आहे यांनी प्रात्यक्षिकाद्वारे अनेक शेतकऱ्यांच्या गळी उतरवलेलं आहे. तर ही गिरीराज कोंबडी काय आहे आणि कुक्कुटपालनामध्ये तिचा कसा फायदा होऊ शकतो याच्या संदर्भात पायाभूत संकल्पना आज आपण जाणून घेणार आहोत. सुरुवातीला बाजारपेठेत विक्री करेपर्यंत आपण गावराणी कोंबडीलाच फार महत्त्व देत होतो. तर ही गिरीराज जे वाण आहे किंवा गिरीराज जी कोंबडी आहे जवळजवळ गावराणी कोंबडीच्या तुलनेमध्येच स्वीकारणारं वाण आहे किंवा जात आहे कोंबडीची, की पसंतीस ती जी आहे जे मांसाहार करतात त्यांना त्यांच्या पसंतीस उतरणारं ही कोंबडीची जात आहे. तर ही जी कोंबडी आहे गिरीराज कुक्कुटपालनामध्ये आपण जिचा उल्लेख केला की गिरीराज अतिशय चांगली बाब आहे, तर हिची व्यवस्था जी आहे बाजारात नेईपर्यंत थोडी व्यवस्थित ठेवावं लागते. त्याकरता या पक्षापासून चांगला फायदा त्याच्यानंतरच मिळू शकतो. तर या व्यवस्थापनामध्ये की या कोंबडीचं एक वैशिष्ट्य असं आहे की 8 आठवड्यानंतरसुद्धा खाद्य जर आपण देत राहिलो त्याच प्रमाणात तिची वाढ होते. आता ही वेगळी गोष्ट की आपण साधारणतः 7 ते 8 आठवडे कोणत्या कालावधीपर्यंत ती वाढवली आणि खाद्य दिलं तर आपल्याला ती आर्थिकदृष्ट्या परवडू शकते या संदर्भात थोडंसं आपण जर कृषी विज्ञान केंद्राच्या पशुविज्ञान शाखेशी संपर्क केला तर आपल्याला त्याच्यापासून आर्थिक लाभ होईपर्यंत तिची जर वाढ केली तर आपल्याला अतिशय फायदा होऊ शकतो. आणि जेवढे जास्त दिवस कोंबड्या ठेवल्या त्यांना खाद्य पुरत राहिलं तेवढं त्यापासून अधिक मांस मिळतं, परंतु त्याच्यापासून आपल्याला आर्थिक नुकसानाची जी मी म्हटलं की वो एक लिमिट आहे की त्या लिमिटच्या बाहेर आपण तिची वाढ होत गेली मासही जास्त मिळालं तर मग आपल्याला त्याच्यापासून आर्थिक फायदा हा कमी होत जातो, म्हणून तेवढं आपण पाळून लक्षात ठेवलं पाहिजे. गिरीराज कोंबड्या ज्या आहेत त्या गावठी कोंबड्याप्रमाणेच विविध रंगामध्ये आढळतात, कुठल्याही वातावरणात त्या सहजासहजी एकरूप होऊ शकतात. या कोंबड्यामध्ये रोगप्रतिकार शक्तीसुद्धा चांगली आहे. या कोंबडीपासून जवळपास 74% मांस व भरपूर प्रमाणात अंडीसुद्धा मिळतात. या कोंबडीचं मांस चविष्ट आहे. अंड्यातून सशक्त पिल्लं या कोंबडीचे जन्माला येतात. या कोंबडीच्या 1 किलो वजनासाठी साधारणतः 2.5 किलो खाद्य लागते आणि कोंबडीचं वजन 280 दिवसात साधारणतः 3.6 किलोपर्यंत होऊ शकतं, परंतु साधारणतः 6 ते 7 आठवड्याचं हे पिल्लू झालं तर 1350 ग्रॅम म्हणजे जवळजवळ 1.5 किलोपर्यंत जर ही कोंबडी झाली आणि आपण बाजारामध्ये नेऊन जर विकली आणि त्याला योग्य रीतीनं आपण व्हॅक्सिनेशन ज्याला असं म्हणतो आपण लसीकरण औषध उपचार त्याची खाद्याची व्यवस्था त्याची राहण्याची व्यवस्था ज्याला आपण शेड म्हणतो ते जर आपण तांत्रिक मार्गदर्शन जर आपण घेतलं कृषी विज्ञान केंद्राच्या पशुविज्ञान शाखेचं तर आपल्याला गिरीराज कोंबडी हे एक वरदान ठरू शकते आणि आपल्याला त्याच्यापासून आर्थिक फायदा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. तर त्यामुळे आपण आवश्यकतेनुसार कृषी विज्ञान केंद्राच्या पशुविज्ञान शाखेशी संपर्क करा, गिरीराज कोंबडीविषयी अधिक जाणून घ्या आणि शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कुक्कुटपालन करा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: हाय, मी आरजे स्वरा. आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 एफएम, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: ग्रामगीता चिंतनाच्या 12व्या भागात घेऊया. या भागाची सुरुवात करत असताना मागील भागाचं विशेष चिंतन याप्रमाणे: ईश्वरे जग केले निर्माण, त्याचे कार्य अजूनही अपूर्ण, ते आपुल्यापरी कराया पूर्ण, सद्बुद्धी दिली मानवा. वंदने राष्ट्रसंतांच्या सहवासात संसर्गाचा वाईट प्रभाव होऊ नये यासाठी पुढे ते लिहितात: एका पासूनी अनेक व्हावे, अनेकाशी एकत्वी आणावे, हा आपला मूळ संकल्प देवे, चित्ती घातला सर्वांच्या. अनेक ईशना प्रेरणा, त्या कारण होती आत्मविकसना, पुत्र पौत्रादी रूपे नाना, मानव आपना प्रगटवी. कोणी शिष्य शाखा वाढवी, कोणी ग्रंथाधिक उपजवी, जगी आपली परंपरा चालावी, ऐशी इच्छा स्वाभाविक. जगावरची मानव जगला, समुदायातची उन्नत झाला, तो समुदायाचे कार्य विसरला तरी ते उचित कैसे. पिंड ब्रह्मांड हे निगडित, संस्कारही जगाशी संबंधित, आत्मज्ञाने राहू जीव अलिप्त, परी उपेक्षान व्हावी जगाची. सत्य शिव सुखी सुंदर, ऐसा भावा हा संसार, देवे सोपविले कर्तव्य थोर मानवाप्रती. मानवे आपला उद्धार करावा, तैसाची समाज सुधारावा, यासाठी दिला धर्म आघवा, नेमुनी सकळा. यासाठीच झाले अवतार, यासाठीच संत भक्तांचा व्यवहार, सुखी करीन अवघाची संसार, ब्रीद तयाचे. याप्रमाणे या ग्रामगीतेच्या 12व्या भागामध्ये श्रोते म्हणतात, हे ठीक आहे महाराज, आमच्या एकट्याने काय होईल, त्यासाठी आम्ही काय करावं, आमचे म्हणणे गावातील लोक ऐकतील काय, यासाठी काय प्रक्रिया आहे ते सांगा. वंदने महाराज उत्तर देतात, आपण पुसली या प्रश्नाचे, मी उत्तर देईन साचे, परी लक्षी ठेवूनी हृदयाचे, आचरा तैसे. मी सांगेन म्हणून नव्हे, संती हेची कथिले बरवे, माझा विश्वास जेथे धावे तेची सांगेन तुम्हाला. सर्वाधी एक निश्चय, लोक अस्ति अनुकरण प्रिय, विशेष दिशे ती घेती सोय, न सांगताही मुख्य कार्यकर्त्याची राहणी, निरीक्षोनी बघती कोणी, लागती त्याच्याच मागे धावूनी, वत्स जैसे. म्हणून कार्यकर्त्यात असावे आकर्षण, सेवा चारित्र्याचे ओज पूर्ण, सुधारणही त्या वाचून गावाचा कोण्या. या मार्गानेची जनजागृती, हेची सूत्र घ्यावे हाती, आपण वागावे तैसे वागती, जनही सारे. यासाठी प्रथम करावी आपुली शुद्धी, शरीर शुद्धी, हृदय शुद्धी, घर शुद्धी, ग्राम शुद्धी, सर्वतोपरी. जैसे तुम्ही कराल आपुले घर, ते पाहतील जन सत्वर, करतील तैसेची प्रकार आपुल्या घरी. सुंदर दृश्य पाहता डोळा, आवडे पाहणारा सी तसाची सोहळा, आपणही वर्तावयाचा आळा करीतो प्राणी. फुललेली बाग पाहिली, अनंत रंगी फुले फुलली, सुरस फळांनी बहरली सौंदर्य खाणी, पाणी वाहे झरणापरी, वृक्षलतांच्या कुंजांतरी, अमोद दरवडे नानापरी फळाफळांचा, गर्द छायेतडी हिरवड, दुर्वांकुराचे जाडे कोमड, नाना रंगी पाखरे सोजवड, मन मोहविती जीवांचे, कोठे पाणी चमके आरशापरी, कोठे दगडांच्या कणांची कुसरी, कोठे कोमल रूप भूमिधरी, वाटे अंकी लोळावे, कोठे भूमीचेही भिन्न वर्ण, कोठे काळे पिंगटपण, कोठे पांढरे लाल मधुन स्वर्णापरी, लतावरी झुलती पक्षी, सर्व फळाफळांचे साक्षी, जरी फिरती अंतरिक्षी, पिकली फळे त्या ठाई, उडोनी तेथेची मारती झडप, रसाचा आस्वाद घेती अमुप, जैसा करील प्राणी संकल्प, तैसा भोग त्या पावे, जिकडे तिकडे सुगंध उसळे, उल्हासित इंद्रिये भोगती सगडे, नाक कान जीभ डोळे नाना विषय रसानंद. ऐसे दृश्य पाहे प्राणी, तेव्हा आपणही करावे वाटे मनी, जातो घरासी परतुनी, सजवाया घर आपुले, लहान अंगणी बाग लावी, अथवा कुंडीतची फुले फुलवी, शृंगारी झोपडी आपुली बरवी आपुल्यापरी. जरी त्या बागची न दिसता, तरी तो कैसा प्रयत्न करता, ऐसाची आहे मानव सत्तत्वता, जे देखे ते आपण करी. विशेषता ऐसे मुलांचे वागणे, त्यांचे कार्याची प्रतिध्वनी उठवणे, जे जे पाहतील डोळ्याने त्याची आचरती उल्हासे. म्हणून मुख्यांचीही जबाबदारी, जे जे करतील ग्रामाभितरी, मुले आचरतील घरी दारी, माता पित्याशी वडवोनी. याकडे जरा दुर्लक्ष झाले तर वाईट संस्काराचा संसर्गात समाज यावयास वेळ लागणार नाही. प्रमुख माणूसच बिघडला तर गावच दुःखात बुडेल. हे सगळं कार्यकर्त्यावर आहे. गावाचा मुखंड दारू प्याला म्हणून व्यसन लागले बहुतेकाला, मग सर्व गावची लागला गटार गंगे मार्गी. तैसेचे आहे जुगाराचे, चोरीचे आणि व्यभिचाराचे. पहिले बिघडती मुखंड आमुचे, मग बिघडे गाव सारा. आज जे जे लोकांचे बिघडले ते तरी कुणाचे होते पाहिले, म्हणूनच तैसे करू लागले लोक सर्व. स्वतः प्रथम त्याने आचरिले, मगची लोकांना सांगितले, म्हणूनच जनलोक रंगले रंगी त्याच्या. सर्व गावाचे वर्तन कार्यकर्त्यावरची जाण, कार्यकर्ते गावाचे प्राण समजो आम्ही. गावी चार भले वागती तरीच गावा होय उत्तम गती. मुख्य म्हणविणारे स्वार्थ साधती तरी सर्व गावची तैसे. गाव म्हणजे शुद्ध आरसा, जे दाखवाल ते दिसेल सहसा, जे कराल ते करील खासा गाव आमुचा. मी जे प्रारंभी बोललो मग बघोनी प्रसन्न झालो, तैसाची घरी वर्तू लागलो ऐसे होते सकळांचे. म्हणून मी आपणाशी विनवितो, योग्य जो वाटे आदर्श तो निर्माण करूनी ठेवता येतो प्रभाव आपल्या अंगी. अस्थि पंजर फकीर तो आज भूमिदान यज्ञाचा उठवी आवाज, तरी तीच लाट उसळली सहज गावोगावी. कार्यकर्ता तोची गावाचा, ज्यास लोभची नाही कोणाचा. आमचा गावची मोक्ष आमचा मानावा त्याने, मग त्याचा आदर्श गाव पाही. सर्व गावची सुधरवणी जाई, मुखंडावरीच गाव राही तुकड्या म्हणे.
0: ट्यून इन एनीवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM.

0: सरकार आपको बार बार बता चुकी है कि कोविड 19 पीरियड में आपको क्या करना है, क्या नहीं करना है। आप जागरूक पर नहीं करना है, हमारी है उतना ही सरल।
1: हाय, मैं आरजे स्वरा, अपन ट्यून के लिए रेडियो मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
2: शाम जी आई, परम पूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव श्रीखंडाच्या वड्या। श्रीखंडाच्या वड्या खुसखुशीत सुंदर भावायच्या। त्या वड्या करून देण्यासाठी आमच्या आईला पुष्कळदा शेजारी पाजारी बोलावीत असत आणि आईही आनंदाने जात असे। दुसऱ्याच्या उपयोगी पडणं हा तर तिचा मोठा आनंद। पार्वतीबाईची मुलगी वेणू माहेरी आली होती। पार्वतीबाई आणि आई यांची मैत्री होती। वेणू पुष्कळदा आमच्याकडे येत असे आणि आई तिला गाणी म्हणावयास लावी। एके दिवशी आई मला रागे भरली होती। त्यावेळेस वेणूने माझे डोळे पुसले होते। त्या दिवशी पार्वतीबाई आईला म्हणाल्या, श्यामची आई, वेणू परवा सासरी जाणार आहे, तिच्या श्रीखंडाच्या वड्या देईन म्हणते, तुम्ही याल का उद्या? तुम्ही कशा छान करता, तिच्या सासरी पाठवावयाच्या आहेत, तर चांगल्या झाल्या म्हणजे बरे बाप। माझी आई म्हणाली, येईन हो, वेणू परवाच का झार, मला वाटले होते की संक्रांतीपर्यंत, मला सुद्धा तिची करमणूक होती, यायची गाणी म्हणून दाखवेल। पार्वतीबाई म्हणाली, तिच्या सासरचे पत्र आले आहे, पाठवून द्या म्हणून। उष्टिक मनस्वी दुखत होत। मी मग बाहेर खेळावयास गेलो। इकडे वेणू आईला बोलवायला आली। आई निजली होती। येताना श्यामची आई, आई तुमची वाट पाहते आहे, वेणू गोड वाणीनं म्हणाली। आई उठली। आई तिला म्हणाली, जरा पडले तो डोळा लागला हो, मी विसरले नव्हते, आता येणारच होते, चल। आई वेणूकडे गेली आणि वड्या करू लागली। निरनिराळ्या गोष्टी त्यांच्या चालल्या होत्या। मी खेळून घरी आलो तो आई नाही। मी आईला शोधू लागलो। शेवटी वेणूजाईकडे गेलो। मला अंगणात पाहताच, काय रे श्याम, आईला पाहावयास आलास वाटतं, ये तुझी आई माझ्यासाठी वड्या करते आहे, मी उद्या सासरी जाणार आहे ना श्याम, वेणू मला बोलली। मी म्हटलं, जाणार, मग माझे डोळे कोण पुसणार? आई रागावली, तर माझी बाजू कोण घेणार? मला वेणू जाणार म्हणून वाईट वाटलं। रे श्याम, आपण केशराची पूड करू, तू ते वेलदोडे नीस आणि त्याचे दाणे काढ। वेणूच्या कामात मी मदत करू लागलो। वेणूनं केशर खाल्ले आणि मी वेलदोड्याची पूड केली। श्याम कशाला रे आला? आईच्या बोलण्याचं सूर ओळखून मी म्हटलं,
3: मी काही वड्यासाठी नाही आलो वेणूताई, मी हावरा आहे का ग? त्या दिवशी तू मला खाऊ दिलास, मी मागितला होता का?
2: वेणू म्हणाली, श्याम तू चांगला आहेस, श्यामची आई, श्यामला रागे भरत जाऊ नका हो। आई म्हणाली, वेणे अग, मला का माया नाही, एखाद्या वेळेस रागावते, पण त्याच्या बऱ्यासाठीच ना, श्यामला जगानं नावं ठेवू नयेत म्हणून मी त्याची आई एखाद्या वेळेस बोलते त्याला, तो चांगला आहे पण आणखी चांगला व्हावा असं मला वाटतं। पार्वतीबाई, पाक झाला हो, पहा गोळी झाली। ताटात वड्या थापण्यात आल्या। आई केळीच्या पानानं भराभर थापित होती। 5 मिनिटं गेल्यावर आईनं वड्या पाडल्या आणि ती म्हणाली, पार्वतीबाई थोड्या वेळानं वड्या काढून घ्या, मी आता जाते। वेणू म्हणाली, थांबा ना थोडा वेळ, तुझ्या हातानं सारं करून जा। आईनं कलथ्यानं वड्या काढल्या। कशा सुंदर झाल्या होत्या। पार्वती काकूंनी त्या डब्यात भरल्या। वेणूनं एक वडी देवाला ठेवली आणि एक मला दिली। वेणूची आई म्हणाली, श्याम हे ताट खडून खा, घे। मी वीराप्रमाणे पुढे सरसावलो आणि ताट खरोडून खाल्लं। पार्वतीबाई हातात 4 वड्या ठेवल्या आणि कुंकू लावून घरी गेली। मी वेणूकडेच बसलो होतो। श्याम तुझे सदराचे बटन नीट लावून देते, वेणू म्हणाली. मी वेणूताईला सदरा काढून दिला. तिनं फनेरे काढले. बायका सुई दोरा वगैरे ज्या चंची सारख्या पिशवीत ठेवतात त्याला कोकणात फनेरे असं म्हणतात. वेणूताईनं गुंडी लावली आणि दुसऱ्या ठिकाणी फाटलं होतं तिथंही शिवलं. मी सदरा अंगात घातला. वेणूताई म्हणाली, श्याम चल गुलबाक्षीची फुलं तोडू आणि तुझ्या आईकडे घेऊन जाऊ. आम्ही फुलं तोडली आणि आमच्या घरी घेऊन आलो. माझ्या बरोबर वेणूही आली होती. श्यामची आई, श्यामची आई, वेणूनं हाक मारली. पण आई कुठं होती? ती विहिरीवर गेली होती का गोठ्यात होती? ती अंथरुणावर होती. आम्ही एकदम आईजवळ आलो. वेणू म्हणाली, निजल्यात तशा बरे नाही वाटत का? वेणूनं आईच्या कपाळाला हात लावून पाहिलं. तो चटका बसला. श्यामची आई, बराच आलाय होता, ती खिन्नपणे म्हणाली. मी म्हटलं,
3: वेणूताई आईला दुपारपासूनच बरं वाटत नव्हतं. ती दुपारी निजली होती आणि मी तिच्या अंग चेपित होतो.
2: वेणूनं विचारलं, मी तुम्हाच बोलवण्यास आले तेव्हा तर बरं वाटत नव्हतं. आई म्हणाली, वेणू अगं त्यावेळेस काही फार ताप नव्हता हो, अंग जरा कणकण करीत होतं एवढंच. श्याम जा बाळ दिवा लाव. तिन्ही सांजा झाल्या. मी दिवा लावला आणि देवा तुळशीला दाखवला आणि आईजवळ येऊन बसलो. वेणूला वाईट वाटत होतं. ती गहीवरून म्हणाली, श्यामची आई तुम्ही अंगात ताप असता वड्या करावयास आलात म्हणून हा ताप वाढला. नसत्या वड्या झाल्या तर नसत्या, आईनं कशा तरी केल्या असत्या. प्राणापेक्षा का वड्या जास्त आहेत. माझी आई प्रेमळपणे वेणूला म्हणाली, अशा एवढ्याशा तापानं काय होतं? वेणू आम्हा बायकांना काही वाटत नाही. कपाळ दुखत असरी धुण्याची मोठ घेऊन खून आणतो असं मनाला लावून नको. आमळशानं मी मोकळी होईल जा. वेणू गहीवरून म्हणाली, हा तुम्हाला त्रास, हा ताप. आई म्हणाली, वेणे वेड्यासारखं काय बोलतेस? तू मला परकी का आहेस? जशी माझी चंद्रा तशीच तू. वड्या चांगल्या नसत्या झाल्या तर तुझ्या सासरच्या माणसांनी नावं ठेवली असती तर तुला किती वाईट वाटलं असतं. माहेरच्या माणसास नावं ठेवलेली ऐकून तुझ्या डोळ्यांना पाणी आलं असतं. वेणूच्या सासऱ्यांनी तिच्या माहेरच्यांना नावं ठेवू नयेत म्हणून मी आले. पार्वतीबाई आणि मी दोघी मैत्रिणी, थोडी कळ सोसली म्हणून काय झालं? मला त्रास का झाला? केवढं समाधान, वड्या करायला आले नसते सारखी रुखरुख लागली असती. वेणू म्हणाली, आईनं भाजून चवळ्यात केला भात केला. आणि वेणू आधण येताच भात ठेवून निघाली. तिच्या बरोबर मीही गेलो. शिजलेल्या चवळ्या घेऊन आलो आणि एकदम आईला जाऊन मिठी मारली. माझे डोळे भरून आले होते. आई म्हणाली, श्याम काय झाले? मी म्हटलं. वेणू म्हणाली, श्याम तुझी आई फार थोर आहे, तू तिचं ऐकत जा. तुझं भाग्य मोठं म्हणून अशी आई तुला मिळाली. असं म्हणून तिनं माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि मला एकदम रडू आलं. ते मला अजून आवडता येत नाही ग. जा बाळ, भात झाला असेल तर उतरून ठेव, नाहीतर खालून ओढेल. आईनं हळूच सांगितलं आणि मी भात उतरून ठेवला. दुसऱ्या दिवशी वेणूताई सासरी गेली. आम्हा सर्वांना वाईट वाटलं. त्या श्रीखंडाच्या वड्या मला आठवतात. वेणू आणि माझी आई दोघी निघून गेल्या. वेणू सुद्धा जगली नाही, पण ते प्रेम अजून आहे. ते प्रेम अमर आहे. माणसं मरतात पण त्यांचे सद्गुण सदैव चमकत राहतात.
4: श्यामची आई. परमपूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव

0: श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आर जे शुभांगी सोबत. श्रोते हो, आपल्या प्रत्येकासाठी केस म्हणजे फक्त सौंदर्य नाही तर आत्मविश्वासाचं सुद्धा प्रतीक आहे. पण बदलत्या लाईफस्टाईलमध्ये प्रदूषणामुळे, चुकीच्या सवयींमुळे केसांच्या अनेक समस्या आपल्याला भेडसावत असतात. मग या सगळ्यांवर उपाय काय, तर योग्य केअर कशी करायची, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्या सोबत आहे विविध ब्युटी सॅलॉनच्या सुनीता धामणे मॅम. आज त्यांच्याशी आपण गप्पा करणार आहोत आणि हेअर केअर रुटीनबद्दल जाणून घेणार आहोत. मॅडम नमस्कार.
1: थँक्यू. नमस्कार.
0: स्वागत आहे तुमचं रेडिओ मनभावनच्या स्टुडिओमध्ये.
1: थँक्यू शुभांगी मॅम अँड थँक्यू रेडिओ FM मला इथे बोलवल्याबद्दल. थँक्यू.
0: वेलकम. आपण एका बेसिक प्रश्नानं सुरुवात करूया. खरं तर केसांच्या निगेसाठी रोजच्या जीवनात कुठल्या सवयी आपण लावून घेतल्या पाहिजेत?
1: केसांच्या निगेसाठी याच्यात सगळ्यात महत्वाचा रोल येतो की कोमिंग, म्हणजे केस विंचरणं. हल्ली इतकं धावपळीचं झालेलं आहे सगळ्यांचं की वेळच मिळत नाही. आधी पूर्वीच्या काळी जर तुम्ही बघत असाल, आपली आजी आई इतक्या व्यवस्थित सकाळ संध्याकाळ ते एकदम वेळ घेऊन केस विंचरायचे. त्याच्या मागे ही सायंटिफिक रिझन आहे की केस विंचरल्यामुळे काय होतं, आपल्या स्कॅल्पचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते इम्प्रूव्ह होतं, ते फास्ट होतं. त्याच्यामुळे आपले हेअर फॉलिकल्स आहेत आणि आपली जी स्कॅल्प आहे ती स्ट्रॉंग होते. फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट जर केअर आहे तर ते कोमिंग जर प्रॉपर केलं तुम्ही तर तुमचे केसांचं आरोग्य चांगलं राहू शकतं.
0: अच्छा.
1: आणि अजूनही आपल्या आजी किंवा आई जे केस इतके लांब सडक आहेत आणि कुठे हेअर फॉल नाही, थिनिंग नाही, अजूनही ते छान आहे या एजमध्ये सुद्धा. सो ते एक रिझन आहे. सेकंड रिझन की आपण शॅम्पू जो करतोय तो शॅम्पू आपल्या प्रॉपर आपल्या कन्सर्न म्हणजे हेअर कन्सर्न अकॉर्डिंगली आहे का, हे महत्वाचं आहे त्यामध्ये.
0: म्हणजे आपल्या केसांना तो सूट होतोय का?
1: यस. ठीक आहे. जर तुम्हाला डँडरचा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही त्या अकॉर्डिंगली शॅम्पू युज करताय का?
0: बर.
1: जर तुम्हाला हेअरफॉलचा प्रॉब्लेम आहे तुम्ही त्या अकॉर्डिंगली युज करताय का?
0: एक्झॅक्टली.
1: हे जे रिझन आहेत त्या रिझनला ओळखून जर तुम्ही शॅम्पू युज करताय तर तुम्हाला त्याचे रिझल्ट प्रॉपरली मिळतील. आणि सेकंड रिझन शॅम्पू बद्दलचं की शॅम्पू एकदा करतात काही काही जण आणि आठवडाभर नाही
0: करत.
1: सो ते नकोय. शॅम्पू ऍटलीस्ट दोनदा झाला पाहिजे, कमीत कमी.
0: बरोबर.
1: जास्तीत जास्त तीनदा करू शकता तुम्ही. ठीक आहे. आपण 2 days आफ्टर ऑल्टरनेटिव्ह डेज जर केलं तर स्कॅल्प चांगली राहते, फंगल इन्फेक्शनचे चान्सेस कमी होतात, डँड्रफ नाही होत. या 2-3 गोष्टी आपण त्याच्याने प्रिव्हेंट करू शकतो. आणि थर्ड रिझन जे आहे की ज्याला कुणाला आता ड्रायनेस येतो शॅम्पू युज केल्यानंतर, ऍक्च्युली शॅम्पू म्हणजेच आपण म्हणू शकतो एक डिटर्जंट आहे, एक प्रकारचं, कारण फेस होतो त्यामध्ये
0: स्वच्छ करण्याचं काम.
1: यस. ते क्लिन्झर आहे. क्लिन्झिंग केल्यानंतर ड्रायनेस येणार.
0: हो,
1: ऑब्व्हियस आहे. ड्रायनेस आलेला ड्रायनेस तुम्ही एक तर कंडिशनरने तो हे प्रिव्हेंट करू शकता किंवा मग मास्क युज करू शकता.
0: अच्छा.
1: या 2 गोष्टी म्हणजेच काय, जर तुम्ही केस वॉश केलेले आहेत ते केस ड्राय झाले त्याला कंडिशनिंग म्हणजे ते पुन्हा पूर्वरत येण्यासाठी किंवा पुन्हा मऊसूत होण्यासाठी कंडिशनिंग किंवा हेअर मास्क त्याला हेल्प करतात.
0: वा. सध्या केसांची गळती म्हणजेच हेअर फॉल ही सगळ्यात मोठी समस्या झाली, तर नेमकं मुख्य कारण काय असू शकतात या सगळ्या मागे?
1: याच्या मागे 3-4 रिझन आपण म्हणू शकतो. आणि फर्स्ट रिझन जे आहे, हल्ली मी माझ्या सलॉनमध्ये पण पाहते की माझ्याकडे बरेचसे क्लायंट असे येत आहेत की त्यांचा हेअरफॉलचं मागचं रिझन जे आहे ते फर्स्ट जे आहे ते आहे की डँड्रफ.
0: बर.
1: त्यांना म्हणजे मागच्या 2-3 वर्षात इतकी डँड्रफची समस्या भेडसावली आहे की त्याच्यामुळे डँड्रफ फक्त आपण एक छोटासा कॉज नाही म्हणू शकत त्याला. डँड्रफमुळे खूप सारे असे रिझन यायला लागलेत की हेअर फॉल होतोय, त्यानंतर थिनिंग होते, त्याच्यानंतर स्कॅल्पचं जे फंगल इन्फेक्शन ते वाढत जात आहे, त्यामुळे टक्कल पडण्याची समस्या वाढते. डँड्रफकडे खूप असं निग्लेक्ट केलं जातं की नाही डँड्रफ तर आहे, चालला जाईल काही दिवसांनी, तसे नाही होते हल्ली. म्हणजे आम्ही जरी डँड्रफ ट्रीटमेंट करतोय तरी ते 3 सिटिंगमध्ये आधी डँड्रफ ट्रीटमेंट होऊन जायची, म्हणजे क्लिअर व्हायची, 100% स्कॅल्प पूर्ण निरोगी व्हायची. बट आता तीच आम्हाला ट्रीटमेंट 6 सेटिंग ते 7 सेटिंग त्याचे द्यावे लागतात.
0: अरे बापरे. अच्छा अच्छा.
1: तेव्हा ते कुठे जाऊन नीट होतंय.
0: बऱ्याचदा आपण बघतो की डँड्रफमुळे चेहऱ्यावर पुरळ, पिंपल्स सुद्धा येण्याची दाट शक्यता असते. ते एक रिझन असतं. हो, म्हणजे साईड इफेक्ट डँड्रफचे खूप आहेत.
1: खूप साईड इफेक्ट आहेत,
0: त्याची वेळेवर काळजी घेणं खूप गरजेचं आहे.
1: वेळेवर त्याला जर रिमूव्ह नाही केला तर तुम्हाला पिंपल्स येणार. आणि पिंपल्स कधी येतात, जेव्हा तुमची स्कॅल्प खूप ड्राय होते, तो डँड्रफ असं भुरभुरलेल्या याच्यात तुमच्या फेसवर येतोय आणि त्याचे पिंपल्स बांधले जात आहेत. मग त्याच वेळेस तुम्ही जर दर 2 दिवसांनी हेअर वॉश करताय तर कुठेतरी तो प्रिव्हेंट होतोय, तो कमी व्हायला हेल्प होते, क्लीन होते स्कॅल्प शॅम्पू थ्रू, तर क्लीन झाल्यामुळे फेसवर पण जास्त येणार नाही.
0: बरोबर बरोबर.
1: याला मग तुम्ही एक दोन वे आहेत की तुम्ही डॉक्टर वगैरेकडे किंवा मग सलॉनमध्ये येऊन तुम्ही याला ट्रीट करू शकतात. अदरवाईज होम केअर पण आहेत.
0: बरोबर.
1: या दोन रिझन.
0: बरोबर.
1: आणि एक म्हणजे अनुवंशिकता असते की ज्यांना घरी थिनिंगचा प्रॉब्लेम आहे त्यांच्या ऑलरेडी थिन होत
0: जातात.
1: बाकी आजकाल खूप असे आजार वगैरे वाढले त्याच्यामुळे आपण टॅबलेट्स घेतोय ते कन्झ्युम करतोय,
0: त्याचे साईड इफेक्ट,
1: त्याचे साईड इफेक्ट होतात, त्याच्यामुळे हेअरफॉल होतोय.
0: बरोबर.
1: आणि सगळ्यात महत्वाचं रिझन आपला आहार.
0: आहार, येस. डायट,
1: डायट इतका विस्कटित झालाय की जो प्रॉपर डायटिशियन सांगतात त्याप्रमाणे आपण डायटच घेत
0: नाही.
1: प्रोटीन रिच, आयर्न रिच आपण फूड खात नाहीये, मे बी त्यामुळे पण होतो हेअरफॉल.
0: मग असे आपण म्हटलं की हेअर वॉश केल्यानंतर किंवा शॅम्पू केल्यानंतर केस खूप ड्राय होतात, मग यावेळी कंडिशनर वापरताना म्हणा किंवा मास्क नेमका कुठल्या पद्धतीचे आपण निवडले पाहिजेत त्याबद्दल काय सांगाल?
1: कंडिशनिंग आणि मास्क, आपण जर हे दोघं गोष्टी पाहायला गेलो तर हे दोघे खूप डिफरंट आहेत. ठीक आहे. कंडिशनर जेव्हा तुम्ही निवडताय, समजा तुम्ही एका पर्टिक्युलर ब्रँडचा शॅम्पू युज करताय, सो त्याच्यासोबत येणारा कंडिशनर पण तुम्ही युज करू शकतात. कारण तो जो शॅम्पू युज करताय, ते जे क्लिन्झर युज करताय तुम्ही, त्या सेम ब्रँडचा जर तुम्ही कंडिशनिंग युज करताय तर चांगलं आहे. आणि यामध्ये एक महत्वाची एक गोष्ट मी इथे नमूद करावीशी वाटते मला, की बरेच जण चुकीच्या पद्धतीने कंडिशनिंग करतात म्हणून हेअरफॉल होतो.
0: अच्छा, चुकीची पद्धत म्हणजे?
1: म्हणजे कंडिशनर जे आहे ते तुम्ही फक्त तुमच्या लेंथला लावू
0: शकता, लावू शकतात. बरोबर.
1: ते तुम्ही स्कॅल्पला लावू शकत नाही. बरेच जण काय करतात, घेतात शॅम्पू सारखं मसाज वगैरे करून मस्त सोडतात, त्यांना वाटतं स्मूथ होत आहेत ना, तर मग ते स्कॅल्प पासूनच स्मूथ होऊ देत असं. पण ते लेंथला लावण्यासाठी कंडिशनिंग असतं. आणि मास्क जो असतो तो तुम्ही पूर्ण स्कॅल्प पासून तर लेंथ पर्यंत लावू शकता.
0: ओके, हा डिफरन्स आहे, हा महत्वाचा फरक आहे. खरंच.
1: म्हणून आणि पुरुषांमध्ये काय होतं की त्यांना तेवढी लेंथच नसते ऍक्च्युली, ज्याच्यामुळे त्यांना लावणं खूप कठीण होतं. त्यामुळे मी एक सजेस्ट करेल छोटीशी माझ्या तर्फेटी, की त्यांनी मास्क वापरला तर उत्तम.
0: अच्छा.
1: जर वापरायचं आहे कंडिशनर, कंडिशनिंगच करायचं आहे हेअरला, तर मग मास्क वापरा.
0: मास्क इज बेटर ऑप्शन.
1: ठीक आहे. कारण कंडिशनर हे त्यांना लावता येणं खूप कठीण होऊन जातं. आणि प्रत्येकाला सकाळी इतकी गडबड असते, जॉबला जायचंय, ट्रेन हे, बस आहे, हे ते, या सगळ्या गोष्टींमुळे टाइमावर पोहोचायचंय, म्हणून ह्या गोष्टी नाही पॉसिबल होत.
0: एक कॉमन प्रश्न विचारते घराघरात, हा बोलला जातो की ही तेल लावत नाही म्हणून हिचे केस गळतात. अगं तू तेल लाव केसांना. आणि आजकालचा ट्रेंड आहे की सिल्की केस, नो ऑइलिंग. तर मग ऑइलिंगचं कितपत महत्व आहे आणि नेमकं कुठल्या प्रकारचे ऑइल केसांसाठी वापरले गेले पाहिजेत?
1: ऑइलिंगचं महत्व आहेच मॅम.
0: एक्झॅक्टली. जुन्या पुरातन काळापासून आपल्याला महत्व माहित आहे.
1: आता बरेच जण सांगतात की याच्याबद्दल खूप असे दुमत
0: आहे, खूपच आहे.
1: हा, कुणी म्हणतो ऑइलिंग करणं काय गरजेचं नाहीये,
0: अजिबात गरजेचं नाही असं म्हणतात.
1: नाही, पण ऑइलिंग करणं गरजेचं आहे.
0: एक्झॅक्टली.
1: तुमच्या स्किनला जर मॉइश्चरायझरची गरज आहे तर तुमच्या स्कॅल्पला नाहीये का?
0: एक्झॅक्टली.
1: तुमच्या स्कॅल्पला गरज आहे नरिशमेंटची. ती नरिशमेंट कशातून मिळणार आहे स्कॅल्पला? तर ऑइलिंग
0: मधून.
1: तुम्ही प्रत्येक वेळेस पात नाही घेऊ शकत की तुमच्या स्किनला नरिशमेंट हवी. तुम्ही महिन्यातून किंवा 20 दिवसातून 15 दिवसातून स्पा घेऊ शकतात.
0: बरोबर.
1: बट ॲट द सेम टाईम तुमचे हेअर ड्राय होत आहेत, तुम्ही बाहेर पॉल्युशनमध्ये जातायत, तुम्हाला हेअरची काळजी घ्यायची आहे, तुम्हाला ते स्प्लिटन्स नको आहे, ड्रायनेस नको आहे, तिथे तुम्ही ऑइलिंग करणं गरजेचं आहे.
0: शॅम्पूच्या रूपात केमिकल्स पण आपण युज करतोय केसांसाठी,
1: तर केमिकलचा प्रभाव कमी करण्यासाठी जर तुम्ही बिफोर शॅम्पू ऑइल केलं तर तुमच्या हेअरला केमिकलचा प्रभाव पण कमी होतो आणि तुमचे हेअर पण चांगले स्मूथ होतात.
0: वा वा, बरोबर.
1: ऍटलिस्ट तुम्हाला रात्रभर नाही जमते बिफोर ऑइलिंग. समजा तुम्ही रविवारी केस धुतायत किंवा बुधवारी केस धुतायत, तर मंगळवारी ऑइलिंग किंवा शनिवारी ऑइलिंग करा रात्री आणि सकाळी वॉश आउट करून टाका.
0: बरोबर.
1: म्हणजे जे काही त्यांना 2-3 तासात काय मिळणार आहे केसांना, म्हणजे
0: बरोबर
1: माझं असं मध्ये प्रत्येकाच्या ह्याच्यात वेगळी मत आहेत. माझं मध्ये की ऍटलिस्ट रात्रभर राहील तर ते कंडिशनिंग होईल प्रॉपरली. एक एक जो हेअर आहे त्याला पूर्ण 360 डिग्री त्याला मिळेल, ते जे काही पोषण आहे ते.
0: बरोबर.
1: आणि त्याचे जे रूट आहे ते स्ट्रॉंग व्हायला हेल्प होईल.
0: नक्कीच.
1: मग तुम्ही ऑइल मध्ये तुम्ही अलोवेरा जेल पण टाकू शकता, तुम्ही व्हिटॅमिन ईची एक कॅप्सूल टाकू शकता त्यामध्ये. की जेणेकरून अजून त्या ऑइलिंगचे फायदे दुप्पट होऊन तुम्हाला मिळतील.
0: बरोबर, छान छान. बऱ्याचदा असं म्हणतात की हेअर स्पा पार्लरमध्ये जाऊन हेअर स्पा करणं कितपत आवश्यक आहे आणि किती वेळा आठवड्यातनं महिन्यातनं कसं केलं पाहिजे?
1: हेअर स्पा गरजेचं असं मॅम. आता इथे मी माझे सलोन म्हणून नाही सांगते, बट याचा एक्सपिरियन्स मी स्वतः घेतलेला आहे. मी पण आधी याच मताची होती की काय नाही मी ऑइलिंग करते, काय गरजेचं नाही
0: असं
1: जनरली म्हणतो. तर मी पण मी आता जेव्हापासून हेअर स्पाकडे लक्ष देऊ लागले स्वतःच्या हेअरसाठी, तेव्हापासून मी माझ्या हेअरमध्ये चेंजेस पाहिलेत. माझे हेअर आधी खूप फ्रीझी होते, मॅनेज करणं कठीण होतं, पण मी दर महिन्याला जेव्हा हेअर स्पा घ्यायला लागले तेव्हापासून माझे हेअर मॅनेजेबल झाले. फक्त हेअर मॅनेजेबल नाही तर नरिशमेंट नाही तर तुमच्या स्कॅल्पला जो मसाज दिला जातो हेअर स्पामध्ये, जे तुम्हाला पूर्ण रिलॅक्सेशन मिळतंय, त्याने तुमचं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतंय. सेकंड थिंग तुम्हाला नरिशमेंट मिळतंय. थर्ड थिंग तुमचे रूट आणि स्कॅल्प स्ट्रॉंग होत आहेत. फोर्थ थिंग तुमच्या हेअरची केअर होते.
0: बर,
1: ठीक आहे. त्याने तुमचे आता तीन चार फायदे तर मी तुम्हाला सांगितले, आता याचे खूप सारे फायदे आहेत. आपण जर डीप मध्ये जेवढं जाऊ तेवढं त्याचे फायदे आहेत, पण हे फायदे मी टेंटेटिव्हली सांगते की हे आपल्या स्त्रियांना कळणारे फायदे वरच्या वर.
0: बरोबर, बरोबर. तर डाएटचा म्हणजे केसांच्या आरोग्यासाठी डाएट कसं असणं आवश्यक आहे?
1: आता केसांच्या आरोग्यासाठी डाएट इम्पॉर्टंट, खूप महत्वाचा रोल प्ले करतोय. ठीक आहे, तुमच्या शरीरात प्रोटीन कमी आहे, तुमचे हेअर रुक्ष दिसणार, त्याची त्या हेअर फॉल होणार, ज्यामध्ये डँड्रफ येण्याची पण शक्यता असते मे बी. ठीक आहे. सेकंड थिंग, तुमच्याकडे आयनची तुमच्या शरीरात कमी आहे, आयनमुळे तुमचं हेअर फॉल तर होणारच पण तुमची ग्रोथ थांबणार हेअरची. जे म्हणतात की माझी ग्रोथच होत नाही, माझे हेअर अगदी पातळ पातळ होत चालले आहेत, तिथे आयनची कमी आहे. थर्ड थिंग, बायोटीन व्हिटॅमिन्स असतात तर ते तुम्हाला प्रॉपर प्रोटीन व्हिटॅमिन रिच आयन रिच फूड जर तुम्ही खाताय तर त्यातून तुम्हाला मिळणार आहे. तर आपलं जे डाएट आहे ते प्रॉपरली जर डिवाइड केलं, 50% भाज्या आणि फळाला भाग दिलाय, 25% तुम्ही आयन आणि कॅल्शियम रिच खाताय आणि 25% कार्बोहायड्रेटला देताय, म्हणजे चपाती भाकरी. तर हा जो प्रॉपर डाएट
0: संतुलित आहार म्हणतो आपण,
1: तो जर तुम्ही घेताय तर तुमचे हेअर शायनी राहणार, प्रॉपर ग्रोथ होणार, त्याचं हे एक आहे. आणि यामागे अनुवंशिक पण आहे. एखादा व्यक्ती हे खूप काही खातोय, खूप काही घेतोय, पण अनुवंशिक
0: नॅचरली त्याचे हेअर थीन असले,
1: यस, बट या केसमध्ये कसं होतंय की त्यांचे हेअर जरी थीन असले, काही काही त्यांचे वंशज जर पाहिले खूप लवकर त्यांना थिनिंगचा प्रॉब्लेम होतो, यांना थोडा उशिरा होणार.
0: बरोबर,
1: जर प्रॉपर डाएट घेत आहेत तर.
0: म्हणजे अनुवंशिकता हा मॅटर पण अफेक्ट करतो.
1: यस,
0: बरोबर.
1: त्याच्यामध्ये प्रिव्हेंट काय करताय तुम्ही, स्वतःची काळजी कशी घेताय ते पण मॅटर करतं. जर तुम्ही प्रॉपर व्हिटॅमिन्स रिच वगैरे फूड खाल्लं तुमचे हेअर शायनी राहणार, स्ट्रॉंग राहणार.
0: अगदी बरोबर, बरोबर. पार्लरमध्ये जाऊन बरेच लोक हेअर ट्रीटमेंट घेतात, जसं की कलरिंग आहे, स्मूथनिंग आहे, तर याचा नेमका केसांवर कसा परिणाम होतो?
1: फॅशनचे जग आहे मॅम.
0: एक्झॅक्टली
1: 2026 मध्ये आहोत, सो फॅशन सगळ्यांना हवी आहे. मेन असू देत, वुमन असू देत, सगळ्यांना फॅशन हवी आहे आजकाल.
0: बरोबर.
1: आणि फॅशनसाठी एक मॅनेजेबल हेअर करणं म्हणजे केमिकल ट्रीटमेंट मी म्हणू शकते. एक इझी लँग्वेज मध्ये, ज्याचे खूप कर्ली हेअर्स आहे, मॅनेज नाही होते, त्याने केमिकल ट्रीटमेंट केली तर उत्तम. बट केमिकल ट्रीटमेंटचा कुठे ना कुठे शेवटी मी उच्चारण करते केमिकल ट्रीटमेंट. सो केमिकल आहे, साईड इफेक्ट आहे, ठीक आहे, पण त्याला सुद्धा तुम्ही व्यवस्थित पद्धतीने हँडल करू शकता. जर मी जसं बोलले स्पा, तुम्ही केमिकल ट्रीटमेंट केली आहे, त्याच्यानंतर प्रॉपर ज्या केमिकल कंपनीचं केमिकल ट्रीटमेंट केलं, ज्या ब्रँडचं केमिकल ट्रीटमेंट केलं, त्याच ब्रँडचा शॅम्पू यूज करा, सेम ब्रँडचा तुम्ही मास्क यूज करा, सिरम यूज करा. अर्गन ऑइल आलेले आहेत आता मार्केटमध्ये, जे की तुमच्या हेअरला 360 degree पूर्ण प्रोटेक्शन देतात, ते यूज करू शकता तुम्ही. आणि स्पा घेतलाच पाहिजे. बरेच जण काय करतात, अरे केमिकल ट्रीटमेंटमध्ये एवढे इन्व्हेस्टमेंट केलेली ऑलरेडी, स्पा काय करायचं आता त्यात,
0: असा विचार करतात. बरोबर.
1: बट स्पा खूप छान रोल प्ले करतो, जे तुमचे हेअर आहेत त्याला बारीक नाही होऊ देते हेअरला.
0: पण मॅडम, एक अतिशय महत्वाचा प्रश्न की पार्लरच्या भरपूर काही ट्रीटमेंट्स तर आहेतच, पण आपल्याला घरगुती उपाय करून जर केसांचं सौंदर्य वाढवायचं असेल तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे?
1: यामध्ये हा एकदम महत्वाचा प्रश्न आहे मॅम, कारण प्रत्येक वेळेस आणि प्रत्येक स्त्रीला नाही पॉसिबल होत की ती सलॉनमध्ये जाईल आणि ट्रीटमेंट करेल. पण आजकाल हेअरफॉलची, डँड्रफची समस्या सगळ्यांनाच भेडसावते. त्यामध्ये मी एक दोन असे छोटे छोटे उपाय सांगू शकते की फर्स्ट पहिली गोष्ट म्हणजे हेअर कॉमिंग करा प्रॉपरली. आणि हेअर कॉमिंगमध्ये सायंटिफिक पण रिझन आहे की तुम्ही बॅक कॉमिंग व्यवस्थित करा.
0: बरोबर.
1: बॅक कॉमिंग इन द सेन्स की तुम्ही तुमची मान खाली घाला प्रॉपरली आणि
0: संपूर्ण केस
1: टू
0: खाली घेऊन
1: खाली पूर्ण येऊन तुम्ही केस खाली घेऊन त्याला प्रॉपरली कोमिंग करा. आणि ती कोमिंग तुमच्या केसांना स्कॅल्पला फील व्हायला पाहिजे की तुम्ही कोम चालवतायत तुमच्या हेअरवर.
0: अच्छा.
1: ठीक आहे. सेकंड थिंग की तुम्ही जो कोम यूज करताय तो वाईल्ड त्याचे जे ब्रिसल्स असतात ते खूप असे मोठे लांब लांब असायला हवेत. आणि शक्यतो ब्रश यूज करा.
0: ब्रश
1: त्याच्याने हेअर फॉल, हेअर डॅमेजेस, हेअर ब्रेकेजेस कमी होतात.
0: बर.
1: ठीक आहे. सेकंड थिंग शॅम्पू चांगला यूज करा. ठीक आहे. मग मी याचे मला ब्रँडचं नाव नाही घ्यायचं आहे, बट तुम्ही एखादा आयुर्वेदिक शॅम्पू यूज करताय किंवा काय, पण ज्या शॅम्पू नंतर खूप ड्रायनेस येत असेल तो शॅम्पू यूज करू नका.
0: यस.
1: ज्या शॅम्पूने तुमच्या स्कॅल्पला एक चांगले नरिशमेंट मिळत असेल, ज्या शॅम्पूने तुमची हेअर वॉश केल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की हेअर स्मूथ झालेत, तो शॅम्पू छान.
0: बर. अच्छा.
1: ठीक आहे. तो आणि कंडिशनिंग यूज करा. शक्य झालं तर मास्क यूज करा. मंथली हेअर स्पा घ्या पॉसिबल असेल तर. नाहीच पॉसिबल तर तुम्ही घरी सुद्धा तुमचं स्पा सारखं एक करू शकता. ॲलोवेरा जेल घ्या, त्याच्यामध्ये 2-3 व्हिटामिनच्या कॅप्सूल टाका. त्याच्यानंतर त्याच्यात बदाम ऑइल किंवा ऑलिव्ह ऑइल असं थोडं मिक्स करा. त्याचं चांगलं फेटलं ना तुम्ही की एक छान अशी पेस्ट, क्रीमी पेस्ट तयार होते.
0: बरोबर.
1: ती तुम्ही हेअरला ॲज अ स्पा कसा अप्लाय करता तसं करू शकता.
0: ओके.
1: आणि थोडा वेळ तसंच राहू दे. नंतर गरम पाण्याच्या टॉवेलने त्याला हीट द्या थोडा वेळ.
0: बर.
1: आणि नंतर 10-15 मिनिटाच्या अंतराने वॉशआउट करून टाका. तरी सुद्धा तुमचे हेअर हेल्दी राहू शकतात.
0: वा. साध्या सोप्या उपायांनी आपण आपले केसांचं सौंदर्य जे ते नक्कीच वाढवू शकतो. खूप छान माहिती मॅडमकडनं आपल्याला मिळत आहे. पण जाता जाता आमच्या ज्या महिला सखी आपल्याला ऐकतात त्यांना एक खास टिप म्हणून तुम्ही काय सांगाल?
1: पहिली गोष्ट हेल्दी डाएट.
0: बरोबर.
1: सेकंड थिंग केसांना चांगलं कोमिंग करा. थर्ड थिंग क्लीन ठेवा हेअर. आणि छान आहार मेंटेन करा जेणेकरून त्या आहाराने तुमचे हेअर हेल्दी राहणार आहे. स्त्रीचं सौंदर्य असू दे किंवा पुरुषांचं, हे टिकून आहे केसांवर. ठीक आहे. जेवढं स्किन केअर वगैरे सगळ्या गोष्टी मॅटर करतात तितकंच तुमचे हेअर पण मॅटर करतात. तुमचे हेअर जितके मॅनेजेबल दिसणार, जितके सुंदर दिसणार, तितकं तुमचं सौंदर्य अजून खुलून दिसणार. आणि शक्य होईल तेवढा डाय जेव्हा गरज आहे, कलरची जेव्हा गरज आहे तेव्हाच युज करा.
0: बर.
1: ठीक आहे. रेग्युलरली 10-15 दिवसाच्या अंतराने कधी हेअर कलर यूज करू नका. शेवटी केमिकल आहे त्याचे हे. आणि शक्य होईल तर मेहंदी किंवा इंडिगो पावडर वगैरे नॅचरल गोष्टींवर पण तुम्ही शिफ्ट होऊ शकता.
0: वा. खरंच छान मॅडम तुमच्याशी संवादातनं खरंच आम्हाला हेअर केअर मंत्र जे आहेत ते मिळालेले आहेत आणि खूप उपयुक्त अशा टिप्ससुद्धा मिळालेल्या आहेत. श्रोत्यांनो लक्षात ठेवा, सुंदर केसांसाठी महागडे प्रॉडक्ट्स नाही तर सौम्य आणि योग्य काळजी घेणारे प्रॉडक्ट्स, उत्पादनं आणि महत्त्वाचं म्हणजे योग्य सवयी जर आपण लावून घेतल्या तर नक्कीच आपल्या केसांचं आरोग्य हे खूप चांगलं राहू शकतं. मॅडम धन्यवाद, आपण या ठिकाणी आलात आणि आम्हाला खूप छान माहिती दिली त्याबद्दल. रेडिओ मनभावनच्या टीमकडनं मनस्वी आभार. धन्यवाद
1: मॅम. थँक्यू मॅम, शुभांगी मॅम स्पेशली थँक्स. आणि थँक्यू मनभावनची टीम ज्यांनी मला इथे थर्ड टाइम आपण ही सिरीज जी करतोय त्यासाठी बोलवलं, त्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि सगळ्यांना जर आपली सिरीज आवडत असेल तर नक्की कळवा आम्हाला तुमचे अभिप्राय. आणि यापुढे जर कुठला सब्जेक्ट घ्यायचा असेल तर तेही कळवा.
0: नक्कीच नक्की.
1: थँक्यू.
0: यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9284994433. या नंबरवर आमच्याशी नक्की संपर्क साधा. तुम्हाला कार्यक्रम कसे वाटतात याबद्दल सुद्धा कळवा आणि तुम्हाला काय अपेक्षित आहे ते सुद्धा तुमचं मत जरूर पाठवा. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मी आरजे शुभांगी आपली रजा घेतेय. नमस्कार.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोतेहो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग। आणि आजच्या MJ कट्टा या सदरात आपण सर्वांचं मी आरजे शुभांगी मनपूर्वक स्वागत करते। श्रोतेहो, नुकत्याच 12वी आणि 10वीचे निकाल लागल्यानंतर सध्या